229 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौरतिथी 12 भाद्रपद, शके 1948, अर्थात 3 सप्टेंबर 2026. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 5:56 झाली आहेत. मंगलवाद्यानं आमच्या प्रथम प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकलात. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: साधना हे यशाचे गमक असते. कष्टाविना कोणालाच काही मिळत नाही. आराम हराम आहे. रक्ताचे पाणी केल्याशिवाय कोणतेही ध्येय साध्य होत नाही. अनेकांना वाटते झटपट धन मिळावे, लवकरात लवकर पैसा मिळावा, मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, ऐश्वर्य धन आम्हाला सहजपणे लाभावे, पण ते शक्य नसते. आणि मिळाले समजा तर ते टिकून राहत नाही. ज्यांनी प्रखर साधनेने पावित्र्याचे सत्याचे कष्टाचे व्रत आचरले ते महान झाले. इतिहासाच्या पानोपानी आपणास असे असंख्य साधक नक्षत्राप्रमाणे चमकून दिसतात ज्यांनी आजीवन साधनेचा पथ आचरला आहे. साधना म्हणजे अथक परिश्रम, रात्रंदिवस मेहनत, अपार कष्ट, निरंतर गतिशीलता, चरैवेती चरैवेती चालत राहणे चालत राहणे, कधी न थांबणे. का? कारण थांबला तो संपला. कार्यम वा साधयम देहम वा पातयम, अर्थात एकतर कार्यसिद्धीला जाईल किंवा देहाचे पतंत्र होईल. अशा प्रकारे जो आपल्या हृदयामध्ये दृढ संकल्प बाळगतो तो निश्चितपणे आपल्या साधनेने साध्याच्या शिखरावर अवश्य पोहोचतोच. न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीराहा असे आचार्य भर्तृहरी म्हणतो. कोणी निंदा करो किंवा स्तुती, धन आजच येवो किंवा परत जावो, किंवा मृत्यू आजच प्राप्त हो अथवा युगांती मिळो, परंतु जे धैर्यशाली असतात साधनेचे पथिक असतात ते कधीही न्याय मार्गावर विचलित होत नसतात. अंग झटकून मेहनत केल्याशिवाय काहीच लाभत नाही. श्रमे श्री प्रतिष्ठिता, अर्थात श्रमामध्येच लक्ष्मीचा वास असतो. देरे हरी खाटल्यावरी कधी शक्य नसते. आणि म्हणूनच भद्रम इच्छंत ऋषयः स्वरिविदः असे वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच भले आणि चांगले होण्यासाठी ऋषीजनांनी पहिल्यांदा साधना केली आहे, तपश्चर्या केली आहे. तपो दीक्षाम उपनिषेद अग्रहे असं म्हटले आहे. त्यांनी तप केले आहे, व्रत धारण केले आहे. तेव्हा कुठे राष्ट्राचा उदय होतो, तेव्हा कुठे समाज उभा राहत असतो. आणि म्हणून साधना हा जीवनाचा मार्ग आहे. साधनेच्या मार्गावर चालत चालत आम्ही यशाचे शिखर गाठावे, खडतर तपश्चर्या करावी, कष्ट करावे आणि कष्टानेच मिळवलेली लक्ष्मी प्राप्त करावी. ही लक्ष्मी आम्हा सर्वांना सर्व प्रकारचे सुख प्रदान करते आणि जीवन आनंदमय बनते. यासाठी साधनेचा पथ अंगीकारूया आणि जीवन यशस्वी बनवूया.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच. श्रोतेहो, विचारशलाका या प्रायोजित कार्यक्रमात आज आपण साधना याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार ऐकले. श्रोतेहो, विचारमंथनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे किशोरी आमोणकर यांनीच.

किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती किशोरी आमोणकर यांनीच. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ही भक्ती रचना आपण ऐकली. या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूया जमिनीत तणनाशक अंश व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूया जमिनीत तणनाशक अंश व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण जमिनीतील तणनाशकाचे अंश व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत. मित्रो, आपण पाहतो की शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर हा तण नियंत्रणासाठी करत आहेत. परंतु हे करत असताना बऱ्याच वेळेला विशेष काळजी घेतली जात नाही. म्हणजे काय होतं की तणनाशक जे आहेत ते शिफारसीपेक्षा जास्त मात्रात वापरली जातात, तसेच शिफारस केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळी वापरली जातात. म्हणजे सतत वापर केला जातो, अधिक प्रमाणात वापर केला जातो. आणि असं जर केलं तर त्याचं जमिनीमध्ये अंश जमा होण्यास सुरुवात होते आणि मग आपण म्हणतो की तणनाशक वापरल्यामुळे जमीन खराब झाली आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या पिकामध्ये किंवा पुढच्या हंगामामध्ये किंवा पुढच्या वर्षी दिसू लागतात. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन, या तणनाशकाच्या अंशाचं व्यवस्थापन करायला पाहिजे. त्यासाठी काही उपाय आपल्याला करावे लागतील. पहिला महत्त्वाचा उपाय तो म्हणजे शिफारसीत मात्रात तणनाशकाचा वापर करणे. म्हणजे लवकर आणि चांगलं तण नियंत्रण होईल म्हणून आपण अधिक वापर करतो आणि मग याच्यामुळे अंश वाढतात. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर सोयाबीन ट्रायफ्लोरिन हे 0.7 किलो प्रति हेक्टर जर वापरलं तर काहीच परिणाम दिसून येत नाही, वाईट परिणाम आपल्याला आढळत नाही. परंतु तेच जर प्रमाण आपण वाढवलं आणि 1.20 किलो प्रति हेक्टर केलं तर पीक पिवळं पडायला लागतं, म्हणजे वाईट परिणाम दिसतो. त्याच्यामुळं आपण शिफारसी मात्रातच त्याचा वापर केला पाहिजे. दुसरं, आलटून पालटून वापर. म्हणजे एकच एक तणनाशक न वापरता आलटून पालटून तणनाशक वापरलं पाहिजे. जसं कधी पीक उगवणीपूर्वी तर कधी उगवणीपश्चात तणनाशक वापरायला पाहिजे. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सोयाबीनमध्ये उगवणीपूर्वी डायक्लोझम आणि उगवणीनंतर इमिजेतापर याचा वापर करायला पाहिजे. तर ऊसामध्ये 1:40, एकदा मेट्रीब्युजिन, किंवा गव्हासाठी 1:ऑक्झिफ्लोरफेन, 1:आयसोप्रोट्रान असा आलटून पालटून बदल केला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे पिकाची फेरपालट. म्हणजे एकच एक पीक न घेता पीक बदललं पाहिजे. म्हणजे काय होईल, जर पीक बदललं तर त्या पिकामध्ये जे शिफारस केलं तणनाशक आहे ते सुद्धा बदलेल आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अंश जे आहे ते मातीमध्ये त्याचे वाढणार नाहीत, म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर चौथा आहे सेंद्रिय खताचा वापर. तर साधारणपणे जिथं शेणखत वापरलं त्या ठिकाणी चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणजे हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी तणनाशकाचे जे अंश आहेत ते कमी प्रमाणामध्ये दिसून येतात. कारण त्या ठिकाणी तणनाशकाचे आगाऊचे अंश किंवा शिल्लक राहिलेले अंश हे या खतानं धरून ठेवले जातात आणि ते पिकाला उपलब्ध होत नाहीत, त्यामुळं पिकावर वाईट परिणाम होत नाही. त्याच्यानंतर जे शेणखत आहे त्या शेणखतामध्ये जे सूक्ष्म जीवजंतूचं प्रमाण जास्त असतं, जमिनीमध्ये सुद्धा त्याचं प्रमाण वाढतं आणि मग हे वाढलेले सूक्ष्म जीवजंतू आहेत ते या तणनाशकाचं विघटन करतात आणि विघटन केल्यामुळं त्यांचा जो अंश आहे तो कमी होतो आणि त्या ठिकाणी ते अंश जमा होत नाहीत आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येत नाहीत. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर बाजरीमध्ये 0.5 किलो प्रति हेक्टर अट्रॅझिन जर आपण वापरलं तर त्या ठिकाणी नंतरच्या जे वाटाण्याचं पीक आहे त्याच्यावर कुठलाही विपरीत परिणाम आपल्याला दिसून येत नाही. परंतु आपण जर शेणखत वापरलं तर ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसतो आणि 0.5 प्रति हेक्टरपेक्षा जास्त वापरलेला अट्रॅझिनचा सुद्धा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि याचं मुख्य कारण आहे की त्या ठिकाणी वापरलेलं जे शेणखत आहे ते आहे आणि याचं प्रमाण साधारणपणे 12 ते 15 गाड्या प्रति हेक्टर असायला पाहिजे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण जमिनीत तणनाशक अंश व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती ऐकली. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा तसंच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करण्यात येत आहेत. त्यानंतर सकाळी 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणी

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई, उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं? तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता. पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे. त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो. पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे. पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट. शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे. आणि ही कशामुळे आढळली? तर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो आणि मग अशी

0: मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते, ही सवय जर लागली तर मुलांमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता. कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: परी सर।
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरड धान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
0: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं। आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे, आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत। जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा, आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही। स्थानिक धान्य आहेत, जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा। त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे। नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत, खाली म्हणजे केरळपर्यंत, अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते। पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे, अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे। आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत। इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे जिभेला। मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला, अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातो आहे। विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात, जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली, तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत। जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात।

0: आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, याची खिचडी, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ, म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्या ऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही, तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे, कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रोते हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.
2: श्रोतेहो, आता ऐकूया संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 6:55 मिनिटांनी.

0: पश्चिमं विमानं ह्यः हिमालयीयराष्ट्रं प्राप्तम्। विमाने विशिष्टसुरङ्गोद्धारोपकरणैः सुसज्जितम् एकादशसदस्यात्मकम् आपदुद्धारदलम् अथ 15.5 टनपरिमिताः च अत्यावश्यकाः औषधयः आसन्। भारतीयवायुसेनया प्रभावितक्षेत्रेभ्यः अत्यावश्यकसामग्रीणां परिवहनाय अनेकानि विमानानि सञ्चालितानि। भारतेन विशिष्टानवेशनोद्धारसहायता अपि प्रदत्ता। केन्द्रीयकृषिग्रामीणविकासमन्त्री शिवराजसिंहः अद्य मुम्बईनगरे बैंकसंस्थानैः अथ राज्यग्रामीणजीविकोपक्रमैः च सह उच्चस्तरीयोपवेशनस्य अध्यक्षतां करिष्यति। दीर्घकालात् लम्बितऋण स्वीकृतेः अथ धनराशेः समये वितरणस्य च समस्यायाः समाधानं प्राप्तुम् उपवेशने प्रयत्नः भविष्यति। महिला क्रिकेट क्रीडायाम् अद्य संयुक्तारबामीरातस्य दुबई अन्ताराष्ट्रिय क्रीडाङ्गणे ऐषमः महिला एशिया चषक प्रतिस्पर्धायाः ग्रुप ए इत्यस्य द्वितीय द्वन्द्वे भारतीयदलं हांगकांग दलं सम्मुखीकरिष्यति। स्पर्धेयं भारतीय समयानुसारं रात्रौ 8 वादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणी सह परभणी केंद्र आहे।
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स। परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास। पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून।
1: आकाशवाणी सह परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, सकाळी 9:35 उर्दू कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 मिश्र संगीत. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात सूर्यवंशम या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:05 राग एक रंग अनेक या कार्यक्रमात भूप या रागावर आधारित काही चित्रपट गीता आपण ऐकू शकाल. सहभाग असेल वैशाली जोशी यांचा. सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज आपण किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव ठेंगसे यांनी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, दुपारी 12:00 ते 3:10 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 5 वाजता आमच्या अद्वितीय सभेला आरंभ होईल. सभेच्या सुरुवातीला नादवर्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी, 6:20 कामगार सभा हा कामगारांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष. त्यानंतर रात्री 8 वाजता महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध हाँगकाँग क्रिकेट सामन्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, असे असतील आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम.

एक निवेदन ऐका. स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोतेहो, आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोतेहो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. श्रोतेहो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 या वेळेत होईल. निवेदन संपलं.

0: खूप घाम येतोय का तुम्हाला?
1: हो हो, खूप घाम येत आहे.
0: चक्कर पण येते का?
1: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
0: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
1: काय म्हणताय?
0: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
1: होय, ब्लड प्रेशर.
0: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
2: 200 करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231.

0: आपलं आरोग्य आपल्या हातात आणि निरोगी आयुष्याची सुरुवात होते सकस आणि संतुलित आहारातून. आपल्या ताटात असू द्या धान्य, डाळी, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात. कारण पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीर घडवण्यासाठी आपण खातो. सकस आहार मुलांची योग्य वाढ करतो, शरीराला ऊर्जा देतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कुपोषण, रक्ताल्पता, लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच सकस आहार निरोगी जीवनाचा आधार. चला आपल्या ताटाला देऊया पोषणाची साथ आणि प्रत्येक कुटुंबाला देऊया निरोगी भविष्याची वाट. 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह. आपण निरोगी तर देश निरोगी.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 1:07 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची सूचना. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं शिष्टमंडळ आज आंतरवाली सराटी इथं शासन निर्णय घेऊन जाणार. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले 2 प्राचार्य आणि 2 प्राध्यापकांना राज्य शासनाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शुभारंभ करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं फक्त संकलन न करता तिचा लोकहितासाठी उपयोग व्हावा, तसंच या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं कार्यरत राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरील महत्वाची माहिती एकत्र करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. तसंच एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसंच बीड पुणे आणि बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बीड पुणे आणि नियोजित बीड मुंबई ही फक्त रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी ठरणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्तीसाठी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद तसंच जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला. संघटन विस्तार आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं, तसंच संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतल्या बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली.

0: 1997 पासून निवडणूक आयोगानं शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत घेतलेली भूमिका तसंच 1999 आणि 2018च्या पक्ष घटनेतले मूलभूत फरक कौल यांनी निदर्शनास आणून दिले. 2018 मधल्या बदलांमुळे पक्षप्रमुखांकडे मोठ्या प्रमाणावर अधिकार केंद्रित झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या संदर्भात पुढची सुनावणी येत्या 15 सप्टेंबरला होणार आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या पीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही स्पष्ट केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी निर्णायक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा बनवून त्यांनी वाचून दाखवला आणि त्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्याचं सांगितल्यावर जरांगे यांनी लाड यांच्या हस्ते पाणी पिलं. मात्र उपोषण अद्याप सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. पूर्ण मसुदा आणि जात प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झाल्यावर ते उपोषण सोडणार आहेत. आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय घेऊन जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर जरूर फाटा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. लातूर इथंही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि जातवैधता प्रमाणपत्राच्या विविध मागण्यांसाठी 4 जणांनी सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. आज लातूर जिल्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक घेऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यभरात 1000 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते काल बोलत होते. राज्यातल्या 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी आज इस्रायलला रवाना होत आहे. या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन लोढा यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला नव्यानं चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटन स्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसंच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी म्हटलं आहे. पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे तसंच समन्वयानं काम करण्याचं आवाहन गौडा यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले 2 प्राचार्य आणि 2 प्राध्यापकांना राज्य शासनाचा डॉक्टर JP नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्राणीशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉक्टर गुलाब खेडकर यांची तर प्राचार्य संवर्गातून कन्नडच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय भोसले यांची निवड झाली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी संगणकशास्त्र विभागातले वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर भारती गवळी यांची तर प्राचार्य संवर्गातून परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या शनिवारी शिक्षक दिनी पुण्यात समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर आणि तालुक्यातल्या अवैध सावकारी विरोधात सहकार विभागानं काल 5 ठिकाणी धाडी टाकून झडती घेतली. या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित

0: दस्तऐवज, कागदपत्रे, रोकड, खाती, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेचे खरेदी खत तसंच इसार चिठ्ठ्या आढळून आल्या. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. धाराशिव शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकानं कारवाई करत अंदाजे 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत 10 दुकानं तसंच छोट्या हातगाडीवाल्यांना एकूण 15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हवामान. हवामान विभागानं आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची सूचना. आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
3: खूप घाम येतोय का तुम्हाला?
4: हो हो, खूप घाम येत आहे.
3: चक्कर पण येते का?
4: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
3: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
4: काय म्हणताय?
3: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
4: होय, ब्लड प्रेशर.
3: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

0: एक निवेदन ऐका. स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोते हो, आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 या वेळेत. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM band 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
0: Hz अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही समर्पित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या चौथ्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्त्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जलगुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तर कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्त्व आहे?
2: हक्कदारीचं महत्त्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे असं इरिगेशन ॲक्ट 1976 आलेलं आहे आणि नवीन जो ॲक्ट आला होता 2005 सोबतच MWRRA आला होता, तो MMISF ॲक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 प्रकारची मुख्य पिके घेतली जातात, ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चणा डाळ, नंतर ऊस, कापूस, हे 7 मुख्य म्हणजे 60% पोर्शन यांचं आहे. तर या प्रत्येक प्रोडक्टची जी वॉटर सायकल आहे ती डिफरंट असते आणि एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं तर विदर्भामधले सगळे जे प्रोड्यूस असतात ते सारखे असतात आसपास प्रत्येक शेतामधले, तर त्यांची रिक्वायरमेंट पण आसपास सारखी असते. तर आता याचं नियोजन ते शेतकरी जास्तीत चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणून ही पद्धती तुम्हाला पाणी हवं आहे तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केलं जातं.

0: आणि हे MMIS ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर 2 एकर 5 एकर अशामध्ये जास्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही, प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशनसाठीच, आणि इरिगेशनसाठीच हे एन्टायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडते. कारण शेतकरी आता त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशनमध्ये पाणी हवं आहे, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबीमध्ये किती हवे आहे, खरीपमध्ये किती हवं आहे, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते. ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरीसुद्धा तिथे थांबली जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफसुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्या प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्यालासुद्धा पाणी मिळेल याची सोय यामार्फत केलेली आहे. आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते, त्यात त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात. आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे, कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेलासुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथेही किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण आपली पार पाडत आहे. मॅडम, याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी नव्याने निकष काही सुधारित केलेले आहेत, तर त्यांचं महत्त्व काय आहे?
0: जसं 2007 आपण पहिल्यांदा निकष काढले होते एन्टायटलमेंट इश्युअन्सचे, त्याला 2015 रिवाईज केलं होतं इरिगेशनकरिता, आणि 2017 केले होते नॉन इरिगेशन. नॉन इरिगेशन म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयलचे. त्याला आता 2025 आपण इरिगेशनचे पुन्हा रिवाईज केले आणि आता जुलै 2026 मी नॉन इरिगेशनचे निकष जे आहे सुधारित केले. आता ते याकरता केले कारण 2005 आपला ॲक्ट आला, 2011 तो रिवाईज झाला, 2016 रिवाईज झाला. टाईम टू टाईम वेगवेगळे आपले GRs आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 आले, 2018, 2022 आणि आता 2026 आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एन्टायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट वॉटर बजेटिंग होत नव्हतं, मग ते कंपल्शन करणं. आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एन्टायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते, कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी STP लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांनासुद्धा STP लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कसे असतील तर ते आधीच्या निकषामध्ये नव्हतं, तर त्याला इन्क्ल्यूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्ल्यूड केलं, ते आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्त्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका

0: का काय आहे?
1: पाणी वापर संस्था MMISF ॲक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनालासुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणंसुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ॲक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ॲक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसे आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसेसुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे जी आपण फक्त महाराष्ट्रातूनच सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ॲक्च्युली आज मला नाही.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण जलगुणवत्ता, जलप्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्त्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 7:40 झाली आहेत.
1: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
2: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: खूप घाम येतोय का तुम्हाला?
7: हो, खूप घाम येत आहे.
6: चक्कर पण येते का?
7: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
6: थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
7: काय म्हणताय?
6: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
7: होय, ब्लड प्रेशर.
6: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
0: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे देवदत्त साबळे यांनी.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत. संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटनकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना. संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटनकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रुते हो, या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: खूप घाम येतोय का तुम्हाला?
2: हो हो, खूप घाम येत आहे.
1: चक्कर पण येते का?
2: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
1: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
2: काय म्हणताय?
1: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
2: होय, ब्लड प्रेशर.
1: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणार आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM band 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. खूप घाम येतोय का तुम्हाला?
2: हो हो, खूप घाम येत आहे.
1: चक्कर पण येते का?
2: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
1: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
2: काय म्हणताय?
1: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
2: होय, ब्लड प्रेशर.
1: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
0: 229.9 अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, तसंच 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता प्रसारित होणारं समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 वाजता प्रसारित होणारं मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र आणि त्यानंतर आकाशवाणी पुणे केंद्रावरून ठीक 8:30 वाजता प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8:00 वाजता.

0: lift set for world premiere in October, writes the Indian Express, adding that restored masterpiece will be screened at France's Festival Lumiere in Lyon, followed by special screening during BFI London Film Festival. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls for greater adoption of water-saving technologies and learning from global best practices. Prime Minister Modi to hold talks with his Belgian counterpart, Bart De Wever, in New Delhi today. ISRO to launch Earth Observation Satellite EOS-05 from Sriharikota tomorrow. India's sovereign credit rating upgraded to A- with stable outlook by Japan Credit Rating Agency. Bombay High Court orders CBI probe into death of Disha Salian, former manager of late actor Sushant Singh Rajput. And in women's cricket, India to take on Hong Kong in the second Group A match of the 2020 Asia Cup in Dubai this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200. भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. भारत आणि बेल्जियम दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बेल्जियमचे पंतप्रधान भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर बेल्जियमचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकेन उपस्थित असतील. भारतीय उद्योग महासंघाच्या भारत युरोपियन संघटना मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात ते आपले विचार मांडतील. भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तसंच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण तसंच अक्षय ऊर्जा यांसारख्या परस्पर हितांच्या क्षेत्रामधील सहकार्य पुढे नेण्यासाठी यावेळी दोनही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील एकंदर 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या

आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून ए अशी केली आहे. रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची 5वी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले.
ईओएस 05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही F-17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. ईओएस 05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन

यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या टी20 आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री

0: जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200, भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट आहे उंबरठा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता उंबरठा. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांच्या युगल स्वरात सुधीर मोघे यांचे गीत. संगीतबद्ध केलं आहे अरुण पडवाल यांनी आणि चित्रपट आहे सगळीकडे बोंबाबोंब.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता सगळीकडे बोंबाबोंब. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अवधूत गुप्ते आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना. चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

जावेद अली यांच्या स्वरात इरादा पक्का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा मराठी चित्रपट संगीत हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ग्यारह बजे नशर होगा।
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 9:10 झाली आहेत। ऐकूया सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लख लख चंदेरी। तत्पूर्वी ऐकूया
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ। अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून।
3: 10 लाखांची लॉटरी मला, वाव,
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान,
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
1: श्रुते हो लख लख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत अनुराधा पोडवाल आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना, आणि चित्रपट आहे संगीत।

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: आजच पुन्हा गाडगी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात सनम बेवफा या चित्रपटातील गीत. संगीतबद्ध केलं आहे महेश किशोर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात सनम बेवफा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरात समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी आणि चित्रपट आहे सोल्जर.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी आणि चित्रपट होता सोल्जर.

0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं विशाल यांनी आणि चित्रपट होता श्याम घनश्याम. श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: गुदगुद आजारांविषयी बोलताना अनेकदा आपण संकोच करतो, पण योग्य वेळी घेतलेला सल्ला त्रासापासून देऊ शकतो कायमची सुटका.

0: अर्थात भगंदर फिशर या आजारांची कारणं कोणती, लक्षणं कशी ओळखायची, उपचार कोणते आणि काळजी कशी घ्यायची, या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील गुदगद आजारतज्ञ डॉक्टर मधुमेता वच्चेवार कोंडावार. तेव्हा अवश्य दूरध्वनी करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:20.
1: पुण्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पुणा गाडगे आणि सन्स. परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पुणा गाडगे आणि सन्स 1832 पासून.
2: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारा आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

श्रोते हो, एक निवेदन आहे का? स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोते हो, आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 या वेळेत होईल. निवेदन संपलं.

229 किलोमीटर अर्थात 1350 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून।
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत वैशाली सामंत यांच्या स्वरात ही रचना।

वैशाली सामंत यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. मिश्रसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत शाहीर साबळे यांच्या स्वरात ही रचना.

शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत रामदास कामत यांच्या स्वरात ही रचना.

0: रामदास कामत यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. श्रोते हो, या रचनेबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: आजारांविषयी बोलताना अनेकदा आपण संकोच करतो, पण योग्य वेळी घेतलेला सल्ला त्रासापासून देऊ शकतो कायमची सुटका. मूळ व्याध भगंदर फिशर या आजारांची कारणं कोणती, लक्षणं कशी ओळखायची, उपचार कोणते आणि काळजी कशी घ्यायची, या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील गुदगद आजारतज्ञ डॉक्टर मधुमेता बच्चेवार कोंडावार. तेव्हा अवश्य दूरध्वनी करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30.
0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत आणि आजचा चित्रपट आहे सूर्यवंशम. रचना आहेत समीर यांच्या तर गीतांना संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत कुमार सानू आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरात ही रचना.

कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम, आणि आजचा चित्रपट आहे सूर्यवंशम. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत कुमार सानू यांच्या स्वरात ही रचना.

कुमार सानू यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अमिताभ बच्चन, सोनू निगम आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना.

अमिताभ बच्चन, सोनू निगम आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. या गीताबरोबरच आजचा एकही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात आज आपण सूर्यवंशम या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेतला. रचना होत्या समीर यांच्या, तर गीतांना संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. श्रोते, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेल्या प्रसिद्ध लोकगायक शाहीर साबळे यांचा आज जन्मदिवस. 3 सप्टेंबर 1923 रोजी साताऱ्यातील पसरणी या ठिकाणी बाबासाहेब साबळे आणि शांताबाई साबळे यांच्या पोटी शाहीर साबळे

साबळे अर्थात कृष्णराव बाबासाहेब साबळे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच गायनाची प्रचंड आवड होती. त्यांचे वडीलच सुप्रसिद्ध मराठी लोकगायक असल्याने शाहीर साबळे यांना गायनाचा वारसा घरातूनच मिळाला.

श्रोते हो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीर साबळे यांनी आपल्या शाहिरी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून अमूल्य योगदान दिले. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या पोवाड्याद्वारे शाहीर साबळे यांनी तमाम मराठी मनांच्या घराघरात पोहोचले होते. त्यांच्या या अजरामर गीताने आणि पोवाड्यांनी मराठी माणसात राष्ट्रप्रेम आणि भाषिक अस्मिता जागी करण्याचे मोठे काम केले.

0: श्रोतेहो, लहानपणापासूनच गायनाची आवड असलेल्या शाहीर साबळे यांनी मात्र गायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात खऱ्या अर्थाने 90च्या दशकापासून केली. त्याआधी ते लोकगायक म्हणूनच गात असत. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकाहून एक अजरामर गीतं दिली. त्यामध्ये मी डोलकर डोलकर, ऐका दाजीबा, विंचू चावला यासारखी विशेष अजरामर गीतं होय.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटवून गेले, आडवा हटवून गेले, आडवा हटवून.

0: मनुष्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर.
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं.
0: हे गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कुणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू सावला
1: महाराज.
0: अरे विंचू सावला
1: महाराज.
0: गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा ग

0: या विंतवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही.
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही. या विंतवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
1: मी मारतो पिन.
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा. अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला
2: देवा रे देवा काय मी करू आता कुणाला सांगू आयो.
0: अरविंद सावला अरविंद सावला अरविंद सावला हो सत्य उतार्या येऊन
1: आला का?
0: हा सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बरं झालं
0: किंचित राही.

0: सत्यवतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रुतीहो शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्तिसंग्राम चळवळीत त्यांनी आपल्या शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि लावणी कोळी नृत्य यासारख्या अनेक लोककला देशभरात पोहोचवल्या।

0: श्रोतेहो, शाहीर सावळे यांनी कलाक्षेत्रात नेहमी नवनवीन वाटा चोखाळल्या. भल्या भल्यांना आश्चर्यचकित करतील असे अचाट प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्तनाट्य हा प्रकार निर्माण केला. राजकीय आणि सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी शाहिरी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
1: बिकट वाट वहिवा

0: श्रोते हो, शाहीर साबळे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वारसा त्यांच्या मुलांनी जपला. त्यांचे सुपुत्र गायक संगीतकार देवदत्त साबळे यांचे देखील संगीत क्षेत्रात मोठे योगदान बघायला मिळते. लोककलेचा संगीत क्षेत्राचा परंपरागत चालत आलेला वारसा साबळे कुटुंबियांनी खूप छान जपला. श्रोते हो, अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद, भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री, तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी शाहीर साबळे यांना गौरविण्यात आले. असा हा सर्वांगीण कलेचा समृद्ध वारसा जपणारा कलाकार 20 मार्च 2015 रोजी काळाच्या पडद्याआड झाला, पण आपल्या लोकगीतांनी आजही अजरामर आहे.
1: भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया भैया

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अहो पण राहायला जागा

0: आजकच लुगडं उठकी चोळी.
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी.
1: मग शिवून घे ती.
0: पण शिवायला दोरा ना.

0: अंबराची भाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकर निसतीच अंबड्याची भाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वर तेलाची धार

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

श्रोतेहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोते हो, आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 या वेळेत. निवेदन संपलं.

0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धि से कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
2: मध्यम लहरी 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 11:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम राग एक रंग अनेक। कार्यक्रमात आज ऐकूया भूप या रागावर आधारित काही चित्रपट गीते। कार्यक्रमात सहभाग आहे वैशाली जोशी यांचा, तर कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं। श्रोते हो, ऐकूया राग एक रंग अनेक हा कार्यक्रम।
3: राग एक रंग अनेक। श्रोते हो नमस्कार। राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, दरवेळी आपल्या कार्यक्रमामध्ये एका रागावर आधारित चित्रपट गीत ऐकत होतो आणि आता आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल केला आहे। म्हणजेच कार्यक्रमामध्ये एका रागाची माहिती आरोह, अवरोह, सरगम गीत, बंदिश, आलाप आणि ताना, तसेच बडाख्याल किंवा इतर गीत प्रकार यांचा समावेश करणार आहोत। तसेच आपल्याला आवडणारी हिंदी आणि मराठी गीतं देखील या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत। चला तर मग श्रोते हो, आज ऐकूयात भूप हा राग। श्रोते हो, सुरुवातीला ऐकूत एक छानशी भूपाळी लता मंगेशकर यांच्या स्वरात ज्योति कलश झलके।

श्रोते हो आता ऐकूयात भूप या रागाची माहिती. भूप हा राग कल्याण थाटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोह अवरोहामध्ये मध्यम आणि निषाद हे दोन स्वर वर्ज्य आहेत आणि त्यामुळं या रागाची जाती अवडव अवडव होते. श्रोते हो या रागात सर्व स्वर शुद्ध लागतात. या रागाचा वादी स्वर गांधार असून संवादी स्वर थैवत आहे. आता ऐकूयात भूप या रागाचं वैशिष्ट्य. भूप हा राग भक्तिरस प्रधान असून सोपा असल्याने बहुतेकांना परिचित आहे. या रागामध्ये प्रार्थना, भक्तिगीते आणि चित्रपट गीते इत्यादी गीत प्रकार गायले जातात. या रागाचा गाण समय रात्रीचा पहिला प्रहर आहे. आता ऐकूयात भूप या रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

ऐकलात आणि श्रोते हो आता ऐकूयात एक हिंदी चित्रपट गीत. श्रोते हो आता ऐकूयात भूप्रागाची बंदिश, आलाप आणि ताना.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत राग एक रंगाने, हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. आणि आता ऐकूयात मराठी भावगीत माझे जीवन गाणे.

0: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, या कार्यक्रमात भूप या रागावर काही आधारित चित्रपट गीतं आपण ऐकलीत. कार्यक्रमात सहभाग होता वैशाली जोशी यांचा, तर कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं भास्कर थोरात यांचं. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
0: मध्यम लहरी 1305 KHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम. कार्यक्रमात आजचा विषय आहे किडनी विकार, आणि दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे. कार्यक्रमात सहनिवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. श्रोते हो, ऐकूया हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत परभणी जिल्ह्यातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट करणारे किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांचे शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटल गव्हाणे चौक परभणी. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज किडनी विकारांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडनं माहिती जाणून घेणार आहोत, आणि त्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सर यांना. सर्वप्रथम आपलं सर खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद.
1: किडनीचा कुठलाही आजार असेल, अनियंत्रित डायबिटीज किंवा BP मुळे किडनी खराब होणे, नेफ्रोटिक सिंड्रोम, मुतखडा, सर्पदंश, विषबाधा किंवा अति गंभीर इन्फेक्शनमुळे किडनी निकामी होणे, अशा सर्व प्रकारच्या किडनीच्या आजारांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या परभणी जिल्ह्यातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट करणारे किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटलला. संपर्कासाठी पत्ता गव्हाणे चौक परभणी, इमर्जन्सी आणि मेंटेनन्स हेमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, किडनी बायोप्सी, किडनी ट्रान्सप्लांटसाठी मार्गदर्शन आणि किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा, विशेष म्हणजे डायलिसिस आणि डायलिसिससाठी लागणारे परमनंट कॅथेटर इन्सर्शन आणि विविध प्रकारच्या किडनी संबंधित प्रोसिजरसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध आहेत. तेव्हा किडनीशी संबंधित कोणत्याही आजारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटलला. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9890665568. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9890665568. सर, किडनी विषयक जे विविध आजार आहेत त्याविषयी आपण काय सांगाल?
2: किडनीच्या आजारांमध्ये असं काही खास करून वयोमर्यादा नाही आहे. अगदी 2 वर्षाच्याही लहान बाळाला सुद्धा किडनीचा आजार असू शकतो, 20 वर्षाच्याही व्यक्तीला असू शकतो, आणि 50-60-70 वर्षाच्याही व्यक्तीला असू शकतो.
1: बरोबर.

0: त्यामुळे किडनीच्या आजारांसाठी खास अशी काही वयोमर्यादा आहे असं नाही, परंतु प्रत्येक वयामध्ये काही ठराविक आजार हे किडनीला होत असतात. त्याचबरोबर मुतखड्यांचं प्रमाण हा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये थोडंसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर आजकाल बऱ्याच जणांची जीवनशैली थोडी जास्त बदललेली आहे. बरेच जण रात्री भरपूर जागणं, व्यसनाधीनतामुळे किडनीचे नसलेले आजारही जास्त झाले व जे आजार आहेत तेही थोडे जास्त प्रमाणात वाढून गेले. तसंच किडनीचे जे आजार आहेत हे ब्लड शुगर व अनकंट्रोल डायबिटीसमुळं हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आज समाजामध्ये आहेत. तर कुठेतरी आपण आपली जीवनशैली, आपला आहार व आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे हे सगळे आजार किडनीचे हे उद्भवत आहेत असं मला वाटतं.
1: नक्कीच नक्कीच सर, आपली ही चर्चा सर अशीच पुढे चालू राहील, परंतु आपल्याला एक कॉल येतोय, आता आपण कॉल घेऊया आणि आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. हॅलो नमस्कार, कोण बोलता बरं आपण?
2: नमस्ते मॅडम, मी मुक्काम पोस्ट रांजणी कुमार सनत कुमार खुळे बोलतो मॅडम.
1: स्वागत आहे आपलं आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सर आपल्या सोबत आहेत. तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या डिरेक्टली सरांशी आपण संवाद साधून विचारू शकता.
0: हॅलो
2: नमस्कार साहेब.
0: नमस्कार
2: डॉक्टर साहेब, माझा एक प्रश्न आहे.
0: बोला ना, बोला.
2: मला काय होतं डॉक्टर साहेब, कधी कधी आहे ना उन्हातून प्रवास केल्यानंतर मी दुचाकी गाडीवर नेहमी प्रवास करतो, मला मग काय होतं उन्हाळी लागते आणि मग लघवी करावी वाटते, पण ती लघवी पूर्ण मोकळी होत नाही, अशी थेंबथेंब येते आणि लघवीच्या ठिकाणी खूप उजळजळ होते, वेदना होतात आणि मग त्यामुळे कामात मन लागत नाही. तेव्हा मी काय करायला पाहिजे डॉक्टर साहेब?
0: आपलं वय किती आहे सर?
2: माझं वय 59 वर्ष.
0: 59 वर्ष वय. काही व्यसन वगैरे आहे तुम्हाला? तंबाखू बिडी वगैरे काही?
2: निर्व्यसनी
0: आहात आपण. तर ऍक्च्युली काय आहे की तुम्हाला वारंवार जो लघवीचा त्रास होतो, जळजळ होते, आग होते, किंवा गाडीवरून आल्यानंतर किंवा उन्हात वगैरे काम केल्याच्या नंतर, तर हे प्रामुख्याने मला असं वाटतं की तुम्हाला शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी असावी, तुम्हाला डिहायड्रेशन असावं असं मला वाटतं. तर थोडं तुम्ही पाण्याचं सेवन आपल्या डे टू डे डाएटमध्ये थोडं जरा जास्त करावं आणि कुठल्याही माणसाला निरोगी राहण्यासाठी 2 ते 3 लिटर पाण्याची आवश्यकता 24 तासामध्ये असतेच. तर तुम्ही थोडंसं पाण्याचं किती पित आहात याच्याकडे लक्ष द्या, जर कमी असेल तर ते वाढवावं. दुसरी गोष्ट, आपण पाण्याचं सेवन जास्त केल्यानंतर सुद्धा जर हा त्रास तुम्हाला परसिस्टंट नेहमीच असेल तर तुम्ही एक पोटाची सोनोग्राफी करायला हवी, कारण तुमचं 58 वर्षाच्या आसपास तुमचं वय आहे, 58-59. तर या वयामध्ये पुरुषांना युजली पुरुष ग्रंथीचा म्हणजे प्रोस्टेटचा त्रास हा होऊ शकतो, किंवा तिथे ब्लॅडरमध्ये आपल्याला सिस्टायटिस म्हणजे इन्फेक्शन काही असू शकतात. तर हे आपल्याला समजण्यासाठी रक्त लघवी आणि सोनोग्राफी यांचा तपास करणं हे खूप आवश्यक आहे. काही व्यक्तींना म्हातारपणामध्ये म्हणजे रिटायरमेंटच्या एजनंतर शुगरसुद्धा होऊ शकते, तर त्यामुळे तुम्ही रक्त लघवी आणि सोनोग्राफी चेक करावी असं मला वाटतं. त्यामध्ये जर काही आढळून आलं तर त्यानुसार आपण पुढचा इलाज करू शकतो.
2: धन्यवाद.
0: थँक्यू
1: सर. आणखी एक कॉल येतोय, आपण कॉल घेऊया. हॅलो नमस्कार, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
3: नमस्कार डॉक्टर साहेब, मी संजीवन बोलतो परभणी मधून.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
3: सर माझे 3 प्रश्न होते.
0: बोला.
3: किडनीचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी शुद्ध पाणी वगैरे चांगलं भरपूर प्या, हा तो उपाय म्हणजे सर्वसामान्यपणे सांगितला जातो. या व्यतिरिक्त अजून किडनीची काळजी चांगली घेण्यासाठी काय उपाय आहेत? नंबर एक. आणि नंबर दुसरा असा आहे सर की बऱ्याचशा म्हणजे उपचारांमध्ये डॉक्टर मंडळी सुद्धा ना पेन किलरच्या गोळ्यांचा वापर करत नाहीत, प्लेन पॅरासिटामॉल वगैरे अशा रिकमेंड करतात. आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन प्रकार भरपूर आहे, दुखला आणखी पेन किलर घेऊन यायचे. सर्वसामान्यपणे असं मनाने औषध घेत असताना किंवा एक तुम्हाला घेऊच नाही, पण डॉक्टरने सुद्धा दिल्यानंतर किती दिवस साधारणपणे सर प्रोलॉंग जर त्याचा युज झाला तर किडनीवर ताण येतो किंवा किडनी खराब होती? दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न कसं की सर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे नको तितके म्हणजे वैद्यकीय सल्ले देणारे निर्माण झाले, जसं किडनी स्टोनला कोथिंबीरीचा काहीतरी रस वनशापोटी प्या, नंतर पानफुटी काहीतरी त्याचं पान खा, म्हणजे किडनी स्टोनच्या बाबतीमध्ये असे वैद्यकीय उपचार घरच्या घरी करणं मनाने कितपत योग्य आहे? आणि सर आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे जी डायलिसिस जी सुविधा आहे सर, तर ती म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्स वगळता शासकीय रुग्णांमध्ये उपलब्ध आहे का सर?
0: तर आता तुमचा पहिला प्रश्न की किडनीचं आरोग्य आपण कसं जपायचं, बरोबर? आता एक कॉमनली हा मेसेज सर्वत्र सगळ्यांना माहीत असतो की किडनीचा त्रास झाल्यानंतर किंवा बरेच जण असं सांगतात की पाणी भरपूर प्या, शुद्ध प्या, उकळून प्या, जारचं प्या, फिल्टरचं प्या, बरोबर? किंवा सर्रास 2 ते 3 लिटर पाणी सगळेजण पितात, आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा. तर अगदी हे काही अंशतः हे बरोबर सुद्धा आहे की बाबा एखाद्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास असेल किंवा इन्फेक्शन असेल, सिस्टायटिस असेल, अशा वेळेस त्या व्यक्तीने पाणी भरपूर पिणं, उन्हाळी लागल्यानंतर वगैरे पाणी भरपूर पिणं हे बरोबर आहे. परंतु काही पेशंट्स असे ज्यांच्यामध्ये किडनीचं काम हे अगदी खूप कमी

0: कमी आहे, 10% कमी आहे, त्यांना डायलिसिस आहे, अशा पेशंट्समध्ये आपण भरपूर पाणी प्या त्यांना म्हणू शकत नाही, कारण त्यांना लघवी होत नाही. त्यामुळे पाणी किती प्यायचं हे किडनीच्या, म्हणजे आमच्या भाषेमध्ये म्हणला तर GFR वरती डिपेंडंट आहे. जर समजा तुमच्या किडनीची काम करण्याची क्षमता ही खूपच कमी असेल, 5-10% कमी असेल, तर आपण तिला जास्त पाणी देऊन तिला जास्त आपण लोड देऊ शकत नाही, असं एक मला म्हणायचं आहे. त्यामुळे पाणी किती प्यावं, तर हे याच्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. दुसरं, किडनीचं आरोग्य जपण्यासाठी समजा सगळ्यात मोठा किडनीचा शत्रू हा शुगर आहे, डायबिटीज आहे. दुसरा मोठा शत्रू तुमचा BP, ब्लड प्रेशर, म्हणजेच हायपरटेन्शन आहे. बऱ्याच लोकांना BP शुगरचा त्रास असतो. काही ठिकाणी असं म्हणलं जातं की BP आणि शुगर एकदा झाला की नेहमी झाला, ह्याच्या गोळ्या घेऊ नका, सवय लागते, हे अतिशय चुकीचं आहे. तुमचा BP झाला आहे म्हणून तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, तुमच्या किडन्या फेल होऊ शकतात, त्या डायलिसवरती येऊ शकतो तो पेशंट, म्हणून त्याने ते होऊ नये यासाठी BP आणि शुगरच्या गोळ्या नियमितपणे घेणं गरजेचं आहे. पेनकिलरच्या गोळ्या घ्याव्यात का, डोकं दुखल्यानंतर गोळी घ्यावी का, तर याचं उत्तर पण असं आहे की काही वेळेस डोकं दुखण्याचं कारण हे साधं डोकं दुखणं नसतं, तर बऱ्याचदा ब्लड प्रेशर, म्हणजे BP वाढल्यामुळे पण काही जणांचं डोकं दुखतं. तर जर तुम्ही त्यासाठी पेनकिलर घेतली तर तुमची किडनी खराबच होणार ना. म्हणजे BP वाढल्यामुळे तुमचं डोकं दुखतं, तर तुम्ही BP ची गोळी घेऊन तुमचं डोकं दुखण्याचा त्रास हा कमी करायला पाहिजे, ना की पेनकिलर घेऊन. सेकंड थिंग, काही ठिकाणी आपण आता बघतो की जीवनशैली आता बऱ्याच वेळेस आपली बदललेली आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये आपण पाहतो की जंक फूड, फास्ट फूड, अल्कोहोल, म्हणजे व्यसनाधीनता जरा जास्त झालेली आहे. अशा वेळी आपण आपल्या किडनीचं आणि आपलं पूर्ण ओव्हरऑल बॉडीचं आरोग्य नीट राखण्यासाठी आपण व्यसनांपासून दूर राहणे, दारू, बिडी, सिगरेट, तंबाखूंचं काही व्यसन असेल तर ते कमी करणे, बंद करणे, फास्ट फूड कमी करणे, नियमितपणे आपलं डाएट चांगलं ठेवून एक्सरसाइज करणे, हे ह्यासाठी महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींचं वय समजा 30-40 पलीकडे आहे, त्यांनी आणि ज्यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांना BP शुगरचा त्रास आहे किंवा किडनीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी ऍटलीस्ट एकदा तरी नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्या स्वतःची हेल्थ चेकअप वारंवार किंवा इयरली करणं हे आवश्यक आहे. सेकंड थिंग, तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती आज बरेच जण सांगतात की मुतखड्यासाठी हे औषध घ्या, ते औषध घ्या, असं करा, कोथिंबीरीचा काढा वगैरे जे तुम्ही म्हणताय. आता मला याच्यामध्ये असं म्हणणं आहे की प्रत्येक पेशंटला मुतखडा असतो असं नाही. ज्या व्यक्तीला, ज्या पेशंटला मुतखडा आहे तो एक्झॅक्टली कुठे आहे, किडनीच्या कुठल्या पार्टमध्ये आहे, त्यांना ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनीतून लघवी बाहेर येण्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये काही त्यांना अडथळा निर्माण केलेला आहे का, जर तसं असेल तर त्याला इमिजिएटली ऑपरेशनची गरज असते. बरेच पेशंट असे म्हणतात, सर मला 2 वर्षापासून मुतखडा आहे, 3 वर्षापासून मुतखडा आहे, किडनीच्या खाली आहे, किडनीच्या वरी आहे, इथे आहे, तिथे आहे, पण ते दुखत नाही, तो त्रास देत नाही. तर एक लक्ष राहू द्या की जो खडा त्रास देत नाही, सायलेंट जो खडा असतो तो सगळ्यात जास्त किडनी डॅमेज करतो. त्यामुळे खडा आहे परंतु खड्याचा त्रास नाही आहे हे सांगणं चुकीचं आहे. खडा एक्झॅक्टली किडनीमध्ये कुठे आहे आणि त्याने किती प्रमाणात किडनीची डॅमेज केलेली आहे हे काही स्कॅन करून आपल्याला समजतं. हे स्कॅन तपासणं झाल्याच्या नंतर जर समजा तुमच्या किडनीवर परिणाम झाला असेल किंवा हाताबाहेर काही गोष्टी गेल्या असतील, त्यावेळेस तो आपल्याला खडा लवकरात लवकर काढून त्या किडनीला रिकव्हर करणं गरजेचं असतं. आता आयुर्वेदिक उपचाराबद्दल मी इथे काही टिप्पणी करत नाही.
1: साधारणपणे म्हणजे शासकीय रुग्णालयांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये
0: डायलिसिस सेवा अवेलेबल आहे का? तर सर, मी परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि म्हणजे महाडायलिसिस ही एक संकल्पना महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यामध्ये राबवलेली आहे, त्या अनुषंगाने माझ्या माहितीस्तव गंगाखेड, पालमपूर्णा, सेलू आणि जिंतूर या ठिकाणी डायलिसिस हे शासनाच्या योजनेअंतर्गत शासकीय हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व परभणीचं जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डायलिसिस सेवा ही मागील 10-15 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत परभणीमध्ये जिथे सुद्धा शासनाच्या योजनेअंतर्गत ही डायलिसिस सेवा चालू आहे.
1: सर, एक छोटा उपप्रश्न होता.
0: बोला.
1: वयामध्ये काही वयांमध्ये सर ना प्रोलॉंग युज मध्ये किडनीवर ताण येतो असं म्हटलं जातं, आणि काही ज्या जसं मी टेमला 40 जो उल्लेख केला आणि ती किडनीला सेफ आहे, पण दुसरी एक जी गोळी आहे तिचं नॉर्मल लक्षात नाही, पण त्याच्यामुळे अँकल्स म्हणजे जे नी आहेत तर ते सुजतात, त्याच्यावर सूज येते प्रोलॉंग युज मध्ये, असं पण म्हटलं जातं.
0: हा, आता काही गोळ्यांचा यूज केल्यानंतर, आता एक्झॅक्टली तुम्ही कुठली गोळी म्हणताय मला तर सांग, मला माहित नाही, परंतु असं आहे की स्टेरॉइड्सचा यूज झाल्याच्या नंतर ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडीवरती सूज येऊ शकते.
1: सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारले, धन्यवाद डॉक्टर
0: साहेब. थँक्यू.
2: आपण आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. सर, आपण बघतो की जे किडनी या आजाराने ग्रस्त रुग्ण असतात, जेव्हा डायलिसिस करण्याची त्यांच्यावर वेळ येते त्यावेळी ते घाबरतात किंवा डायलिसिसच्या बाबतीत अनेक गैरसमज रुग्णांमध्ये असलेले दिसून येतात, त्याविषयी आपण काय सांगाल, कशा प्रकारे त्यांच्या मनातील गैरसमज आपण दूर कराल?
0: ऍक्च्युली मॅडम, एक लक्षात राहू द्या की डायलिसिस हे

0: एक प्रकारचं पेशंटच्या मनामध्ये असलेलं टॅबू आहे. काही जणांना असं वाटतं की आता मला डायलिसिस लागलंय तर आता हे परमनंट आहे, माझी सुटका आता याच्यातून नाही आहे, आता डायलिसिस लागल्यानंतर माझी तब्येत खराब होणार, मला सारखं सारखं हॉस्पिटल चक्र करावे लागणार, माझा याच्यामध्येच मृत्यू होणार, असं बऱ्याच पेशंटला वाटतं.
1: अच्छा,
0: ॲक्च्युली हे 100% हे खरं नाही आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डायलिसिस हे का करावं लागतं. जसं आपली किडनी अविरतपणे आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत काम करते, जेव्हा कुठल्याही एखाद्या एक्सवायजेड कारणामुळे, समजा तुमचा बीपी कमी झाल्यामुळे, तुम्हाला इन्फेक्शन झाल्यामुळे, मूतखड्यामुळे, शुगर बीपीमुळे, सर्पदंश

0: परमनंटली डॅमेज होते. तर ज्यावेळेस ती किडनी टेम्पररी डॅमेज होते त्यावेळेस त्या किडनीला रिकवर होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला काही दिवस काही आठवड्यापर्यंत आपल्याला डायलिसिसचा सहारा घ्यावा लागतो. त्यानंतर ते डायलिसिस पूर्णपणे बंद होऊन तो पेशंट हा डायलिसिस विरहित राहू शकतो. परंतु ज्यावेळेस मी म्हणतो की किडनी आपली परमनंटली डॅमेज आहे, तिचा आकार लहान झालेला आहे, तिला सीकेडी स्टेज 5 पलीकडे ती किडनी गेलेली आहे, अशा वेळेस आपण त्या किडनीला रिकवर करू शकत नाही. त्यावेळेस त्या रुग्णासमोर एक तर किडनी ट्रान्सप्लांट करणे किंवा डायलिसिस आजन्म कंटिन्यू करणे हा त्यांच्यासमोरचा मार्ग असतो. तर त्यांनी डायलिसिस जर नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून 2 किंवा 3 आणि व्यवस्थित पद्धतीने जर त्यांनी डायलिसिस केलं तर त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही.
1: खरोखर सर आणखी एक कॉल येतोय, आपण कॉल घेऊया. नमस्कार, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
2: नमस्कार, मी गीता धर्माधिकारी बोलते.
0: नमस्कार
2: सरांना प्रश्न विचारायचा.
0: नमस्कार
2: सर, किडनी स्टोन कशामुळे होतो?
0: हा मॅडम, किडनी स्टोन होण्याचे बरेच कारणं आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, स्टोन फॉर्मिंग टेंडन्सी असते काही जणांमध्ये. जसं की काही जण स्टोन फॉर्मेशन होताना काही 3-4 फेजेस असतात, त्याच्यामध्ये सुपर सॅच्युरेशन, त्याच्यानंतर ॲक्युम्युलेशन वगैरे अशा गोष्टी होत असतात. म्हणजे जसं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ऑक्झालेटचा स्टोन हा सर्वात जास्त सापडतो, त्याचबरोबर युरिक ॲसिडचे स्टोन असतात, स्ट्रोवाईडचे स्टोन असतात. आपल्या शरीरामध्ये जेव्हा डिहायड्रेशनचं प्रमाण खूप जास्त होतं त्यावेळेस आपल्या शरीराला पाण्याची मात्रा कमी होते व काही जणांमध्ये स्टोन फॉर्मेशन हे लवकर होऊन जातात. त्याचबरोबर काही आजार असतात जसं की ADPKD म्हणजे सिस्टिक किडनी डिसीज आहे हा, याच्यामध्ये युरिक ॲसिडचे स्टोन बनण्याची टेंडन्सी आपल्या शरीरामध्ये खूप जास्त असते. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये स्टोन बनण्याचं कारण हे वेगवेगळं आहे. त्याचबरोबर आपण जे काही खातो, जे काही पितो आणि आपला जो काही एरिया आहे, जसं की आता मी परभणी जिल्ह्यामध्ये आहे, तर परभणी जिल्ह्यामधला काही भाग, खास करून औंढा नागनाथचा एरिया, औंढा नागनाथच्या बाजूचा एरिया, त्यानंतर आपला जिंतूर साईडचा एरिया, त्यानंतर मंठ्या बाजूचा एरिया आहेत, या ठिकाणी स्टोनचे पेशंट्स जरा जास्त आहेत. तर माझ्या मला असं वाटतं की त्या भागात असलेलं जे भूजल पातळी आहे त्याच्यामध्ये जे काही पाण्याचं जे प्रमाण आहे थोडं जरा हार्ड वॉटर आहे, त्यामुळे देखील तिथल्या भागात लोकांमध्ये स्टोन तयार होण्याचं प्रमाण जरा जास्त आहे.
2: धन्यवाद सर, छान माहिती दिल्याबद्दल.
1: आपण आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. सर आणखी एक कॉल येतोय, आपण कॉल घेऊया. हॅलो नमस्कार, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण? स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सर आपल्या सोबत आहेत. तुमचे काय जे प्रश्न असतील किडनी विषयक आजारांविषयी ते आपण सरांशी डिरेक्टली बोलू शकता.
3: मॅडम, मी राजेंद्र देशमुख बोलतोय सेलूहून.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सर आपल्या सोबत आहेत, सरांशी डिरेक्टली आपण संवाद साधू शकता आणि आपला प्रश्न विचारू शकता.
3: बरोबर. हॅलो, प्रश्न सुरू करतो.
0: हा बोला ना सर.
3: अनेक लोकांना मुतखड्याचा त्रास वारंवार होतो.
0: हो.
3: आणि मुतखड्यामुळे पुढे जाऊन किडनी खराब होण्याची किंवा तिचे कार्य मंदावण्याची शक्यता आहे का? असा धोका टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
0: हो, अगदी बरोबर की मुतखडा झाल्याच्या नंतर तो बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला मुतखडा झालेला आहे आणि आता मी त्याच्याकडे निग्लेक्ट करेल. काही जण असे असतात की मला मुतखडा आहे परंतु मला त्याचा काही त्रास नाहीये, तर मला त्याच्यासाठी कुठलं मेडिसिनही नको आणि त्यासाठी मी काही ट्रीटमेंट सुद्धा घेणार नाही, त्रास झाल्यानंतर बघू, असा चालढकलपणा बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये असतो. तर मला एवढं सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला मुतखडा होतो त्याच्या शरीरामध्ये स्टोन फॉर्मिंग टेंडन्सी ही असते. तुम्ही एकदा मुतखडा काढल्याच्या नंतर त्या पेशंटमध्ये पुन्हा परत परत मुतखडा होऊ शकतो. तो होऊ नये यासाठी त्यांना आपल्या शरीरामध्ये वॉटर लेवल किंवा म्हणजे डिहायड्रेशन न होऊ देता पाण्याची पातळी ही मेंटेन करणं, चांगली जास्त मेंटेन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींमुळे मुतखडा होतो त्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे, जसं की जंक फूड, अल्कोहोल, काही व्यसन असतील तर या गोष्टींचे सेवन त्यांनी टाळावे. दुसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्तीला मुतखडा झालेला आहे त्याने तो निग्लेक्ट करतो मला त्रास नाही म्हणून, आणि मग शेवटी एखाद दिवशी असं होतं की किडनीतून युरिन बाहेर जायचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी खूप मोठा स्टोन, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही स्टॅगोन कॅल्क्युलस किंवा पीयू जंक्शन ऑब्स्ट्रक्शन कॅल्क्युलस असं म्हणतो, तो तिथे होतो आणि त्यानंतर ती किडनी हायड्रोनेफ्रोसिस होऊन ती पूर्णतः कामातून जाते. अशावेळी तुम्ही कितीही काही मोठा उपचार केला तरी देखील ती किडनी पहिल्यासारखी पूर्ववत चालू होऊ शकत नाही किंवा तिचं काम पहिल्यासारखं आपल्याला ठेवता येत नाही. अशावेळी ती किडनी निकामी होऊन जाते व शेवटी आपल्याला काही वेळेस डायलिसिसचा वगैरे सहारा घ्यावा लागतो. त्यामुळे स्टोन झाल्यानंतर लगेचच आपल्या किडनीच्या डॉक्टरांकडे जाणे, लागेल ते सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन तपासण्या करणे व पुढचा इलाज करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या गोष्टी चालू ठेवणे हे याच्यामधला संयुक्तिक मार्ग आहे असं मला वाटतं.
3: ठीक आहे, धन्यवाद सर.
0: ओके, थँक्यू.
1: आपण आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो नमस्कार, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
4: हॅलो मॅडम, नमस्ते. पूजा पाटील बोलतीये.
1: स्वागत आहे.

0: आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सर आपल्यासोबत आहेत. तुमचे काय जे प्रश्न असतील किडनी विषयक आजारांविषयी ते आपण सरांशी डिरेक्टली बोलू शकता.
1: दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या नियमित गोळ्या सुरू आहेत तर वृद्ध व्यक्तींमध्ये किती फेल्युअर किंवा तत्सम आजाराचा धोका असतो, अशा वेळी कोणती लक्षणे ओळखावीत किंवा काय काळजी घ्यावी ते सांगू शकते का?
2: नमस्कार. दीर्घकालीन मधुमेह किंवा उच्च रक्तदाब म्हणजेच डायबिटीस व ब्लड प्रेशर या दोन आजारांमुळे किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. जर एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आहे परंतु तो त्या व्यक्तीने निग्लेक्ट केलेला आहे, त्याच्याकडे लक्ष नसेल किंवा पुरेसे मेडिसिन्स त्यांनी घेतलेले नसतील, तर अशा केसेसमध्ये आपला किडनी फेल होण्याचा चान्स हा जास्त असतो. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आपल्या किडनीचे शत्रू आहेत हे मी आपल्या माध्यमातून सांगेल की बऱ्याच पेशंट्सला आम्ही जेव्हा किडनीचं फंक्शन टेस्ट हे चांगलं असतं, किडनी ही नॉर्मल असते, परंतु त्यावेळी त्यांना बीपी आणि शुगर झालेला असतो, त्यावेळेस आम्ही त्यांना काही मेडिसिन्स देतो, परंतु आम्हाला नंतर जाणवतं की आता ह्या पेशंटची किडनीवरती काही कालांतरानंतर सूज आलेली आहे किंवा किडनीचं काम थोडं कमी आहे, अशा वेळी आम्ही त्या बीपी आणि शुगरच्या मेडिसिन्स हे बदलतो. वेळोवेळी किडनीच्या GFR नुसार, किडनीच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार, किती क्रिएटिनिन आहे यानुसार आपण ब्लड प्रेशर शुगरचे मेडिसिन्स हे आपल्याला काही वेळेस बदलावे लागतात, ते चेंज करावे लागतात, त्यांचा डोस आपल्याला कमी जास्त पद्धतीने ऍडजस्ट करावा लागतो, त्यानंतरच आपल्याला आपल्या पेशंटचे किडनीचं आरोग्य हे व्यवस्थितपणे ठेवावं लागतं. त्याचबरोबर जर समजा आपण काही मेडिसिन्स चालू केले त्याच्यानंतर त्यांच्या किडनीचं फंक्शन कमी होत असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या मेडिसिन्स चेंज करणे आवश्यक आहे.
1: ओके, थँक्यू सर.
0: आजच्या कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलतं बरं? आपण
3: गोपाळ नाथकर बोलले, साडेगाव.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सर आपल्यासोबत आहेत. तुमचे काय जे प्रश्न असतील किडनी विषयक आजारांविषयी ते आपण सरांशी डिरेक्टली बोलू शकता.
2: नमस्कार.
3: हॅलो,
2: बोला.
3: नमस्कार सर, ते किडन्या कशामुळे खराब होतात बरं?
2: किडनी खराब होण्याचे बरेच कारण आहेत, वयोमानानुसार म्हणा किंवा त्या आपल्या हॅबिट्सनुसार म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीचा किडनी ही जन्मजातच लहान असते, काही जणांना एखादी कधी एकच किडनी असते, तर अशा वेळी आपल्याला किडनी खराब होण्याचे कारण हे बऱ्याचदा फाइंड आउट करावे लागतात. जर समजा मला कोणी एखादा पेशंट विचारत असेल की सर माझी एक्झॅक्टली किडनी का खराब झाली आहे, तर पुस्तकानुसार टेक्स्टबुकनुसार मला त्याला असं सांगावं लागेल की बाबा मला तुमच्या किडनीची बायोप्सी करून बघावी लागेल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या पेशंटच्या किडनीला हा आजार आहे आणि ह्याचं हे उत्तर आहे की ह्या पेशंट ठीक होऊ शकतो की नाही. परंतु आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मुतखडा हे एक कारण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला किडनीचं काम कमी झाल्यामुळे किडनी निकामी होते. त्याचबरोबर बीपी आणि शुगर, अनियंत्रित पद्धतीने बीपी आणि शुगर असणे, त्याच्यावरती मेडिसिन्स न घेणे, अनकंट्रोल डायबिटीज हायपरटेन्शनमुळे आपली किडनी खराब होऊ शकते. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पेन किलर्स जास्त खाल्ल्यामुळे किडनी ही निकामी होऊन तिचं काम कमी होऊ शकतं. त्याचबरोबर आज आता आपण परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहतो की अमुक तमुक ठिकाणी सर्पदंश झाल्यामुळे त्या पेशंटला अंगावर सूज झाली व त्याची किडनी खराब झाली आणि तो आज डायलिसिसवरती आहे. काही ठिकाणी प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेस कॉम्प्लिकेशन्स होऊन त्या पेशंटला आपल्याला डायलिसिस लागू शकतं. तर असे विविध प्रकारचे कारणे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्यानंतरच आपण त्याचं कारण एक्झॅक्टली काय ते शोधू शकतो.
3: पण ते किडनीवर सूज आलती, दोन्ही किडनीवर, तर आता ते गोळ्या चालू आहेत त्याच्याने जरा कंट्रोल मध्ये आलेले.
2: अगदी बरोबर. मग
3: ते गोळ्या चालू ठेवा लागतात कायम.
2: हा मग ठीक आहे ना, काही हरकत नाही.
3: आता पहिल्यासारख्या नाही होणार समजा किडन्या.
2: तुमचा एक्झॅक्टली आजार काय आहे समजल्याशिवाय मी सांगू शकणार नाही. तुमच्या किडनीची बायोप्सी वगैरे काही केली होती का? हा मग तुमचा बायोप्सी रिपोर्ट आणि तुमचे सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही येऊन मला कन्सल्ट करा. मी तुम्हाला पुढील काही उपचार पद्धती असतील तर त्या तुम्हाला तिथे मी ओपीडीमध्ये सांगेल.
3: बरं, धन्यवाद.
2: हो,
0: आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद
0: सर. अवयव दानाचं महत्व हे अनन्य साधारण आहे आणि आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये किडनी या आजाराने ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. तर किडनी दानाविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मरणोत्तर अवयव दानाविषयी आपण बोलतोय तर त्यामध्ये ब्रेंडेड व्यक्तीची किडनी आपण घेऊ शकतो, त्याविषयी आपण काय सांगाल बरं? आणि आपल्या परभणीमध्ये ही सुविधा आहे का?
2: की हो, निश्चितपणे ही सुविधा परभणीमध्ये अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही गेल्याच वर्षी, मी स्वतः परभणीमध्ये पहिलं किडनी ट्रान्सप्लांट आम्ही केलं. दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही एका 19 वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांनी अवयवदान केल्यामुळे नवीन आयुष्य मिळालं. आणि आज देवाच्या कृपेने ती मुलगी आणि तिचे वडील हे दोघेही सुखरूप आणि एकदम छान आहेत. ती मुलगी आज बी फार्मसी सेकंड इयरला तिने ऍडमिशन घेतलेलं आहे. ऍक्च्युली असं आहे की त्या मुलीविषयी मी थोडं

0: तुम्हाला सांगतो. मी मूळचा पाथरी तालुक्यातील रेणापूर हे माझं गाव आहे. माझ्याच रेणापूर गावाची ती मुलगी रहिवासी आहे. आमच्याच काकांच्या शेतामध्ये तिचे वडील आणि तिची आई हे दोघेजण शेतमजूर म्हणून आहेत. तर त्या मुलीला ज्यावेळेस किडनीचा त्रास झाला, आम्ही तिचे तपासणी केली आणि तिचं किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. समस्त आमच्या रेणापूर गावकऱ्यांनी त्यांना हात मदत केली आणि तिचं ट्रान्सप्लांट झालं. तर मला एक म्हणायचं आहे की बऱ्याच जणांना त्यावेळी असं वाटलेलं की परभणीमध्ये ट्रान्सप्लांट हे इम्पॉसिबल आहे, शक्य नाहीये. तर ते झालं. हे जे मी ट्रान्सप्लांट बद्दल बोलतोय, लाईव्ह ट्रान्सप्लांट बद्दल बोलतोय की नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकाला किडनी देणे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की डिसीज डोनर म्हणजे ब्रेन डेड पेशंटची किडनी आपण घेणे, तर यामध्ये ऍक्च्युली असं असतं की शासनातर्फे म्हणजे झोनल टिश्यू ट्रान्सप्लांट जे TCC जे ऑफिस आहे त्यानुसार शासनाच्या नियमानुसार आपण जे रुग्ण आपल्याकडे डायलिसिसवरती आहेत त्यांचा ब्लड ग्रुपनुसार त्यांची आपण एक यादी लिस्ट तयार करतो. त्यानुसार त्यांचा तिथे एक मार्कनुसार त्यांचा एक नंबर वगैरे तिथे तो जनरेट होत असतो. त्यानुसार ते सगळेजण तिथे रजिस्टर्ड झालेले असतात. समजा उदाहरणार्थ एखादा बी पॉझिटिव्ह पेशंट आहे ज्याला किडनी मिळण्यासाठी त्यानं रजिस्टर केलेलं आहे आणि XYZ एखाद्या ठिकाणी एका हॉस्पिटलला सपोज एक व्यक्ती आहे जे बी पॉझिटिव्ह आणि जी ब्रँडेड तिथल्या डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे आणि तिथल्या त्यांच्या नातेवाईकांची इच्छा आहे की आम्हाला ती किडनी त्यांचं अवयवदान आम्हाला करायचं आहे. मग हार्ट, लंग, लिव्हर, किडनी व्हॉट एव्हर ज्या ते डिसीज डोनर ज्याच्यामध्ये आहे त्यानुसार ते दान करतायत. तर मग हा बी पॉझिटिव्ह पेशंट इथे रजिस्टर्ड आहे आणि तो बी पॉझिटिव्ह पेशंट जो अवयवदान करू इच्छितो तो समजा एखाद्या दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलला आहे जिथे त्याचं अवयवदान म्हणजे ऑर्गन प्रोक्युरमेंट हे कॅरी आउट होणार आहे, ऑर्गन रिट्रिव्हल तिथे कॅरी आउट होणार आहे. अशा ठिकाणी ही सर्व माहिती ZTCCला कळवली जाते व त्यानंतरच मग ZTCCच्या नियमांमध्ये अधीन राहून आपण हे अवयवदान तिथे कॅरी आउट करू शकतो. व ज्या व्यक्तीला त्या ब्रेन डेड व्यक्तीचं आणि जो पेशंट ट्रान्सप्लांटला जाणार आहे यांचं आपण ब्लड मॅच करतो, यांचे आपण HLA आणि काही रिपोर्ट्स असतात जे आपण मॅच करतो, त्यानंतरच आपण योग्य त्या पेशंटला आपण किडनी कोणाला देऊ शकतो होतो आणि त्यानुसार आपण शासनाच्या नियमानुसार आपण ते किडनी देतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की नंबर लावला, माझा पहिले नंबर आहे, माझा नंतर नंबर आहे, असं नसतं. नंबर तर आहेच, परंतु ज्याला किडनी मॅच होते त्याला आपण किडनीही देऊ शकतो.
1: अगदीच अगदीच अगदी बरोबर आहे. खरं तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किडनी डोनर साठीची जी आवश्यक सुविधा आहे ती निश्चितच आपल्या परभणी शहरामध्ये उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही.
0: अजून एक सांगू इच्छितो की मागील वर्षभरामध्ये आम्ही परभणीमध्ये 3 ऑर्गन रिट्रायव्हल केले, म्हणजे 3 ब्रँडेड पेशंट्सनी त्यांचे अवयवदान केले. परंतु दुर्दैवाने मी आज एक सांगतो की तीनही वेळेस आमच्याकडे एकही पेशंट हा रजिस्टर्ड नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या या तीनही वेळेसच्या किडण्या ह्या परभणी जिल्ह्याच्या बाहेर गेल्या, नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथे गेल्या. तर ही एक मला गोष्ट, आपल्या इथे जर ही सुविधा असेल तर कमीत कमी इथे रजिस्टर तरी लोकांनी करायला पाहिजे, पेशंट्सनी करायला पाहिजे. आपल्या इथेही सेंटर अवेलेबल आहेत, आपल्या इथेही रजिस्ट्रेशनची शासनाच्या नियमानुसार ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस अवेलेबल आहे. कमीत कमी रजिस्टर करून ही किडनी इथे ट्रान्सप्लांट झाली असती, आज त्या मुलीसोबत अजून एखाद्या दुसऱ्या एका रुग्णाला किडनी मिळाली असती. लोकांपर्यंत हा मेसेज जात नाही. कमीत कमी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पुढचा मार्ग तरी उपलब्ध होईल.
1: अगदी खरंच आहे सर, ही जनजागृती खरोखर होणं गरजेचं आहे आणि निश्चितच आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रश्नही आपण मुळात यासाठीच घेतला होता की आपल्या परभणी शहरामध्ये जर रुग्णांनी रजिस्ट्रेशन केलं, जर त्यांना अवयव केवळ किडनीच म्हणून नाही इतर अवयवांसाठीही जर रजिस्ट्रेशन असेल तरच त्यांना ते प्राप्त होऊ शकतं. शासनातर्फे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, पण आपण ती माहिती घेणं, तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते पोहोचण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर तुमच्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यांच्याशी संपर्क साधून, ज्यांच्यापर्यंत पोहोचून तुम्ही नक्कीच 100% याविषयीची माहिती जाणून घेऊ शकता. किडनीचा कुठलाही आजार असेल, अनियंत्रित डायबिटीज किंवा BP मुळे किडनी खराब होणे, नेफ्रोटिक सिंड्रोम, मुतखडा, सर्पदंश, विषबाधा किंवा अति गंभीर इन्फेक्शनमुळे किडनी निकामी होणे, अशा सर्व प्रकारच्या किडनीच्या आजारांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. परभणी जिल्ह्यातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट करणारे किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटलला संपर्कासाठी पत्ता गव्हाणे चौक परभणी, इमर्जन्सी आणि मेंटेनन्स हेमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, किडनी बायोप्सी, किडनी ट्रान्सप्लांटसाठी मार्गदर्शन

0: आणि किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा, विशेष म्हणजे डायलिसिस आणि डायलिसिससाठी लागणारे परमनंट कॅथेटर इन्सर्शन आणि विविध प्रकारच्या किडनी संबंधित प्रोसिजरसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध आहेत, तेव्हा किडनीशी संबंधित कोणत्याही आजारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या आयसीयू हॉस्पिटलला संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9890665568. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9890665568. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूरध्वनीवरून श्रोत्यांशी खूप छान असा संवाद साधला. त्यांच्या मनातील ज्या शंका होत्या त्यांचं योग्य निरसन केलं आणि किडनी विकारांविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते परभणी जिल्ह्यातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट करणारे किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांचे शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या आयसीयू हॉस्पिटल गव्हाणे चौक परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण किडनी विकार याविषयी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे यांनी दूरध्वनीवरून श्रोत्यांशी साधलेला संवाद ऐकला. कार्यक्रमात सहनिवेदन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP, PIN किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते.

0: टीपी किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळं अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातलं उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात. घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा, असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे. त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. हे सर्वच पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते आहे. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो, बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर या निमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया, सुदृढ कुटुंब सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपला पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्यासोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणींना. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ही आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदकं जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत, पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो, आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: धनश्रीताई. आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात. आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात, कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
2: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होती की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच. तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही मैदानात उतरा, उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे, तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता

0: वर्ष झाले आणि
1: अच्छा,
0: याच्यामध्ये मी 24 वर्षापासून आले.
1: साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की
0: मला वाटतं मी 6 वर्षाची असेल, म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स
1: हो
0: म्हणून. आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतो, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला तर आज धनश्री लेकरुळ हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं. कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो, पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे आणि त्यामध्ये आपलं नाव असणं तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
1: खरंच आहे. धनश्रीते, रोजचा सराव कसा असायचा तुमचा, मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
0: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा युज करून माझ्या आईने मला काही टेक्निक शिकवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलंय. तर त्याच्यानंतर डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठला पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे, तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे, तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे हे पण खूप मॅटर करतं. कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डाएट प्रोटीन्स हे नाही मिळत, तर आईनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं. आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन याने तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल. कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी आम्हाला सांगायची की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे मध्ये वर्षभर अभ्यास कराल तेव्हा जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार, सेम तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये पण. कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं. तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून, म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटल इथून जर 30 वर्षाआधीचे पॅरेंट्स, त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे. पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये.
1: अच्छा.
0: आणि ती सुरुवात झाली आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात, या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
1: अच्छा, म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो. आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
0: हो, आई आणि बाबा डेफिनेटली, कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात घरच्यांनी एक चांगल्यानी केली होती, तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
1: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला आणि तुमची मेहनत सुद्धा, हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
0: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो. आणि मी तर 2013 पासून इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती. फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते. कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे. कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाउट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती की जेव्हा जेव्हा माझ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायची तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता. त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
1: अच्छा, पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
0: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा. आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेले होते, तर त्यावेळी मी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून आम्ही सिओलला, आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती, मी ज्यावेळेस सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण म्हणत होते धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. आता मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 ला मी थोडं शांत होती.

0: आपण 14 ला कसं ना, आपण आता सेकंड टाइम टीम मध्ये आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी बॉस आहे लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे. पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअर मध्ये धनश्री लेकरुवाळीचे बॅनर लागले होते. आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेन मध्ये गेल्यानंतर तुमचं सीम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ती खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं आई बाबांचा असं सपोर्ट महत्वाचा आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनलला चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं, जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलंय की जाऊ देत नाही, आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे तेवढे लॉसकडचे फॅमिली किंवा हजबंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
1: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळतीये. तर आता तुम्ही गोल्ड मेडल बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होतं त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
0: हो, आपण बघितलंय की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ऑलिम्पिकमध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव जेव्हा मला म्हणते मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळत आहे ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचा आणि मेडल घेऊन यायचं, जितका तुझा 100% आहे ना ते देऊन ये. मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं आई आणि बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 मी गोल्ड मेडल घेऊन आली तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते होईल का तुझ्याकडनं लाईक असतं
1: प्रेशर असतं का,
0: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि काय होणं कुठल्या प्लेअर सोबत जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत काय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्री ते जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
0: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेन मध्ये जर आपण बघितलं ना तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे. आणि इथली जे टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही तर मी

0: बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं आहे इंडियन्सचं, कारण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे, आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात, आणि मी म्हणेल की यंगस्टर साठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
1: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
0: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हा आज गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे, आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचं आहे किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचं आहे, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत आहे त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार, आणि अशा वेळी आपण मग काय म्हणतो की योगासनाने काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये? कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे, तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचे डिसिजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळे आहे, किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. पण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला जे गाणं आवडतं ते आपण बघितलं केसरी मूवी, त्यामधलं वे माही.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया परत आपल्या या मुलाखतीकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळे यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म

0: मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे, आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा, मला असं वाटतं कुठे पण जा, पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेन मध्ये कल्चर आहे बियर योगाचा,
0: अच्छा,
1: तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतल्या जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो.
0: बरोबर.
1: पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग, हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुम्बा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही.
0: बरोबर.
1: पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्रीताई की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा, माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपलं 100% द्यायचा. पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं ज्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो, तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे. कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे. कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो. मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असते आणि मला वाटतं तो शिकणं, लाईफ टाइम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे, तर मला वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार. आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये तर माझ्या नंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: खरंच आहे. आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे, तर तुम्ही 200 वर विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
1: बघा, आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंग्समुळे मला असं वाटतं की 200 वरती लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल. कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 वरती लोकांना तयार करतो.
0: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे करिअर म्हणून कसं बघता येईल?
1: बघा, मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्यानी करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे, स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन आहे, प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी, पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी, हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतो की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफमध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा, प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येक जण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशन मध्ये. पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही हेल्दी आहात ना तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही दुसऱ्यांपासून नाही, सुरुवात ही स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी एक सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे, कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये, पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघा, नंतर तुमच्याकडे बघून

0: तुमची फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स हे सगळे कन्वर्ट होऊन जातील आपोआप योगामध्ये. आणि करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
0: डेफिनेटली मी तर ऍग्री या गोष्टीवर.
1: खरंच तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

0: आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सख्यांनो, दिवस कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिकमुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनु या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे रेमेडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाक खोली कुठे सुटलेली नाहीये. तर प्लास्टिकचा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगा ना सुरुवातीला.
2: जे स्वयंपाकघर आणि आपलं घर, ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचनमध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं, पानं, फुलं, वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, इथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचन पर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. या पूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लास्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी आपला अंतर्भाव सगळीकडे झाला. आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो.
1: हो,
2: म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात,

0: पडदे आहेत, चादरी आहेत, सोफे, म्हणजे तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या, म्हणजे आज प्लॅस्टिक जी कम्पॅटेबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला, मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
1: हो,
0: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खर तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ, म्हणजे आपण म्हणतो जल ही जीवन आहे, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल, म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना, जेव्हा ज्या काळी, तेव्हा मग ते प्लॅस्टिकचे मडके आले किंवा ते तुटत नाही काही नाही, है ना,
1: बरोबर.
0: तेव्हा हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लॅस्टिकची, तर म्हणून असा प्लॅस्टिकचा, म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला
1: हो
0: आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल,
1: बरोबर.
0: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लॅस्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लॅस्टिकच्या आहेत, का तर साफ करायला मोकळ्या असतात, फंगल प्रॉब्लेम्स होत नाही, किंवा मल्टिपल गोष्टी, म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लॅस्टिकने व्यापून टाकतो.
1: हो, आणि प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
0: कारण सोपं आणि स्वस्त पडतं,
1: थोडं बजेटचाही विचार होतो,
0: बजेटचा विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम होत जातो, आपण म्हणतो लहानपणी आपल्याला संस्कार होत राहतात, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात किंवा आपण ज्या पाहतो, काही ऍक्टिव्हली आपल्याला शिकवल्या जातं आणि काही पॅसिव्हली आपण लर्न करत जातो. या पॅसिव्ह लर्निंग मध्ये नेहमी असं दिसतं की आपल्या घरी सगळं असायला हवं,
1: हो,
0: त्या त्या वेळी ते प्रॉडक्ट नवीन आलं की ते पण घ्यायची मानसिकता असते, बरं, म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, हे सगळ्या बाबतीत असतं. तर त्यामुळे मग ते आलं, या गोष्टी येत गेल्या आणि मग ते येणं म्हणजे आपण आधुनिक झालो. आधुनिकतेची कास सगळ्यांना असते,
1: किंवा त्या मैत्रिणीकडे आहे, ती वापरते तर मी पण वापरायला हवं,
0: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक, आणि दिसायलाही छान दिसतं ना.
1: हो,
0: पण त्यापूर्वी काच होती, काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळंतपण करा, आवरा, कोणाला लागतं इजा होते, तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलंय,
1: हो,
0: तर त्या किचन मध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना, तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना, होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना, कम्पॅरिटिव्हली काच महाग पडते, म्हणून मग प्लॅस्टिक दिसायला छान. मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात, एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो,
1: बरोबर,
0: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे,
1: वापरायला सोपं,
0: वापरायला सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते, प्लॅस्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते, तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आहेत. पण माणसाला असं झालंय ना की दोघही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात,
1: बरोबर,
0: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा
1: वाटतो
0: राहून गेला.
1: पण आता ही मानसिकता बदलायला हवी, कारण अनेक धोके या प्लॅस्टिकमुळे झालेले आपल्याला दिसूनच येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर ह्या प्लॅस्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लॅस्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
1: हो,
0: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीज मध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिएक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लॅस्टिक,

0: इतकी पटकन रिॲक्ट होते की आपण साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो
1: हो
0: झाडांना उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो.
1: हो
0: इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे, तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरडून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात.
1: हो
0: ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लॅस्टिकमध्ये राहून जास्त होतात. प्लॅस्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लॅस्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो, ती सोपी पडतात साफ करायला, हँडल
1: हो
0: करायला, त्या पटकन वेदर होतं. तुम्ही नुसते उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं,
1: बरोबर
0: खुर्ची पसरते. ही एक साधी साधी उदाहरणं आहेत की प्लॅस्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लॅस्टिक असतं आपण स्टोरेजमध्ये ठेवतो,
1: हो
0: गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो
1: हो
0: कशासाठी, की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे. मग प्लॅस्टिकमध्ये तर जातच नाही आहे ना,
1: बरोबर
0: पण मग प्लॅस्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लॅस्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत
1: हो
0: किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते
1: हो
0: क्षार नसतात, ते प्लॅस्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
1: बरं
0: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लॅस्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत, इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्वे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लॅस्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
1: बरं
0: तर मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं, मग हे कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी म्हणा, फळं म्हणा, धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो, प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये ठेवतो,
1: हाँ
0: एकदा ते गरम असतं मग ते फ्रीजमध्ये आपण पुन्हा ठेवतो, उरलेलं काहीतरी म्हणून भाज्या ठेवतो. ज्या प्लॅस्टिकमध्ये आपण ठेवतो ते जे डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डबे आहेत, तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडेशी चळत असते की चल
1: हो
0: मला वापर. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना,
1: हो
0: चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन.
1: किंवा तो डबा अडकेल माझा पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा
0: मग
1: येईल मी, केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना.
0: ती मध्ये येते, त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो, कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षामध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लॅस्टिक आहे, कारण इतकं प्लॅस्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात, अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिॲक्शन होत नसेल. जे प्लॅस्टिक एका विशिष्ट ह्याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला
1: हो
0: होणार नाही. जे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा खरा सुरू
0: किडनीचे
1: होतो.
0: त्रास व्हायला लागलेत, कारण तुम्ही ठीक आहे आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय. मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो. अख्ख्या जगाचं फंडिंग कॅन्सरकडे येत आहे, कारण माहिती आहे.
1: आता

0: आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून घेतले आहेत, पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचं आहे, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचं आहे. तर घरापासून सुरुवात करूया ना, की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
1: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्व्हे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त, की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात. आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो. म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत. पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो.

0: सर्वे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात. आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारणं ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते
1: हो
0: स्टोअर करायला त्रास होतो. म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत. पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो. म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण
1: उन्हाळ्याची
0: उन्हाळ्याची
1: वाट
0: वाट
1: पाहायचो,
0: पाहतो, है ना. सोले जे म्हणजे काय म्हणतात ते
1: काबुली
0: चणे,
1: चणे.
0: हा, हे सगळं जानेवारी मध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही. मग आपण पेस्टिसाइड्स, मग आपण त्याला इंजेक्ट करतो. आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी. हे सगळे इन्व्हिटेशन्स आहेत कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लॅस्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं. दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहेत, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायाने आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो. कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक जैविक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते. दोन
1: बरं.
0: दोन दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल. आता इतकं अवेलेबल आहे, काच आहे, चिनी माती आहे, माती आहे, स्टील आहे, कासव, पितळ, तांबं, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनोमोटो म्हणा किंवा हे नको आहे ना खायला, तर आपल्याला स्टोरेज, आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे. पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेसं आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील. जे दर्शनी आपल्याला दाखवायचं आहे ती क्रॉकरी घेऊ शकतो. मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतं. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता. ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर्स सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही.
1: हो.
0: त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात, ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील, ज्याला लाकडी असा कॉर्क नाही, दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता. प्लॅस्टिक पण वर कधीच नव्हतं.
1: हो.
0: आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे, की गंजलेलं नको, रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लॅस्टिकला दूर करणं जरुरी आहे, कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय
1: हो.
0: आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत, तर ते झाकू शकतो.
1: म्हणजे पर्याय बरेच
0: पर्याय
1: आहेत.
0: खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लॅस्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांबं आहे, कासं आहे. कासं फार उत्तम शरीरासाठी, काचेच्या आहेत. तर
1: बरोबर.
0: एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात, फ्रीजर मध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो कारण लोळ लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल मल्टिपल साइजेसचे, ते तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता. कारण आता मोठे

0: विपरीत झालेले आहेत. कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8 साडेआठ 9 ला निघते ती संध्याकाळी 7 साडेसातला घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत तुम्ही वन्स अ मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीजमध्ये त्या तुम्ही धुवू शकता, धुवून तुम्ही त्या वापरून इव्हन किराण्यासाठी. आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लॅस्टिकच येतं ना, आजकाल सुपर शॉपीमध्ये जातो तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही की आपण शोधावे, नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो. माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्हीच इतवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते बर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना, आपण फ्लॅट्समध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं. वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा. साफ करायला प्लॅस्टिकपेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर.
0: कारण सांगते की प्लॅस्टिकमध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना तर त्याला कितीतरी दिवस वास असतो. तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा.
1: हो,
0: कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला तर नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल ना.
0: हो
1: बरं ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग?
0: 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं,
0: एक कॅफे आहे त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप. की तुम्ही तुमचा कप आणा. आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोर करणार आहे कॉफी. इफ यू से 100 ml ती 100 होणार. ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय. तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आय टी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी, पुन्हा पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही,
0: बरोबर,
1: हा एक विचार असतो मनात. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं जे किचन वापरत असतील,
0: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहिती आहे की दिस इज नॉट परमनंट थिंग, तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिले ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचनमध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको. कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टी ना 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे 1 महिन्याने. जी वस्तू तुम्ही 1 महिना नाही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं अवेलेबल आहे. आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहितीये रुटीन बहुतेक जिमवाले आहेत सगळे. तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात, म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्यासोबत जायला. फ्रीजमध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे स्टीलचं वापरा, काचेचं वापरा, पण थोडं घ्या. किचनमध्ये खूप आणून ठेवलं आहे किंवा खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही. कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचनमध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट. आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही आहे अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
1: बरोबर.
0: सो गो फॉर इट. ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा. कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण,

0: घरात येणं पुन्हा मग चेंज. तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत. हा इतका मोठा संक्रमण काळ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं, आणि सगळं फूड भेसळयुक्त आहे. तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलीन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेलं आहे ते नका, कारण दॅट इज ऑल प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत. ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा
1: हो
0: हे सर्च केलं तर दिसेल आहे. आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो
1: बरोबर.
0: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारी जी मुलं मुली आहेत ते आपल्या लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
1: बरोबर. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लॅस्टिक फ्री करू शकतो आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता जोसनाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
0: किचन आहे ना
1: हा,
0: हे आपलं पॉवर हाऊस आहे
1: हो.
0: हेल्थचं. आणि मला असं वाटतं की घरात तर निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो, त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण पर्यावरण सगळं सगळं आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या कारण सवयी आपल्या घरात ना. तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिक पासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ॲट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा, जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लॅस्टिकची तर मला असं वाटतं की प्लॅस्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होण्यात बिलकुल दूर नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
1: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित, आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं आहे.
1: ऐकूया.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींनो, आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना आहे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा, पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गाऊ मोठं वरतो गाणे गाऊ मोठं।

0: आंधळा मारतो डोळा या सिनेमातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं, संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी राखण.

ಗುಲ್ಲ ಬಾಜೆ ಪುಲ್ಲ ಮಜ ಗುಲ್ಲ

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, काही माणसं येतात आणि जाताना आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायमची जागा करून जातात. काही माणसं आपल्याला विचार करायला लावतात, काही माणसं डोळ्यात पाणी आणतात आणि काही माणसं ती येतात आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात आणि मग काळ कितीही पुढे गेला तरी ते हसू तसंच ठेवून जातात. मराठी माणसाला असंच मनापासून हसवणारं एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे दादा कुणकी.

दादा कोंडके यांच्या सिनेमाबद्दल बोलताना श्रोते हो, एक गोष्ट नक्कीच आहे की त्यांची भाषा, गावाकडची बोली, मुंबईची लय, शब्दांशी खेळ आणि त्या प्रसंगातून निर्माण होणारा विनोद, दादांच्या संवादामध्ये शब्दांपेक्षा टायमिंग हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांच्या विनोदात द्वैरथी संवादाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि त्यातून त्यांनी एक स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. आणि याच शैलीवरती अख्खा महाराष्ट्र ग्रामीण भाग हा खूप भारावून गेला, खुश झाला, तिकीटं काढली, थिएटर भरलं आणि प्रेक्षक मनमुराद हसले. प्रेक्षकांना आणखीन काय हवं आहे हे दादांना माहिती होतं आणि त्यांनी ओळखलं. म्हणूनच दादा कोंडके हे केवळ अभिनेता नव्हते, तर ते प्रेक्षकांच्या नाडीवर बोट ठेवणारे कलाकार होते.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर, 4000 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता। आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे। आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोचले। आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल, तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्व

जगात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या. भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 पोहोचली असून 4800 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतला होता मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आलेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यूशी होणार आहे तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरासिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 20 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिके

0: अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिले. हा देश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 मधला कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटनादुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे. दुपारचे 1:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचे वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण आणि सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयं आणि शासकीय संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात झालं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करताना देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. मुख्य शासकीय ध्वजारोहण करून जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राव पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांचा सन्मान होत असल्यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा सुद्धा उंचावली असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल असं कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पाटील यावेळी म्हणाले. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर मराठीसाठी धाडसानं काहीतरी करावं लागेल असं प्रतिपादन त्यांनी केलं. यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीनं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार नाशिकच्या उत्तम

कांबळे यांना देण्यात आला. याशिवाय राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन, विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर, कलागौरव पुरस्कार, तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार, नाट्यसेवा पुरस्कार सचिन शिंदे, समाज प्रबोधन पुरस्कार मराठी साहित्य परिषद या संस्थेला, जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी आणि डॉ विखे पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोरडे यांना सन्मानित करण्यात आला. या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळालं असून समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो हे या पुरस्कारानं दाखवून दिल्याचं जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी जलसंधारण आणि सिंचन विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रवरा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबूतीकरणासाठी 110 कोटी आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी 314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234

0: आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रवरा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबूतीकरणासाठी 110 कोटी आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी 314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपये, कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 449 कोटी रुपये, कुकडी डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 47 कोटी तर उजव्या कालव्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं श्रुती संगीत निकेतन या संस्थेच्या सहकार्यानं 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी येथील संगीत नाट्य सादरकर्त्या संस्थांनी सहभाग घेतला. शासनाच्या वतीनं होत असलेल्या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असून यंदा हा मान अहिल्यानगरला मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य, व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेनं एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीनं गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यातील विविध विकास कामं, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात समितीनं विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील 1000 नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिथे रेल्वेचं काम थांबलं तिथूनच सुरू करा असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केलं आहे. त्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथं सुद्धा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गानं आंदोलन झालं. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. दुपारचं 1:45 झालेली आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया प्रभाकर सावंत यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपल्याला कधी असं एखादं स्वप्न पडलंय का की ज्यामध्ये आपण एकाच जागी पुन्हा पुन्हा अडकता, कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तोच रस्ता, तीच माणसं आणि तेच प्रसंग आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहतात. स्वप्नातला हाच एक विचित्र आणि गूढ अनुभव जर एखाद्या पुस्तकात उतरवला तर काय होईल? तर आज अशाच एका अद्भुत आणि वेगळ्या साच्यातील कादंबरीची आपल्याला सफर घडवणार आहोत. या कादंबरीचं नाव आहे पिजन पोस्ट आणि लेखक आहे रोमानियाचा एक अत्यंत प्रयोगशील आणि बंडखोर साहित्यिक दुमित्रू सेपेनिक. हा रोमानियन साहित्यातल्या ओरिनिझम म्हणजेच स्वप्न वास्तववाद या चळवळीचा जनक मानला जातो. रोमानियातील निकोलाय चाउशेस्कूच्या हुकुमशाही राजवटीच्या काळात त्याच्या लेखनावर बंदी घालण्यात आली आणि त्याला देशातून हद्दपारही करण्यात आलं. पण या अन्यायाला त्यानं आपल्या अनोख्या लेखणीनं उत्तर दिलं. पिजन पोस्ट ही त्याची एक अत्यंत वेगळी आणि आधुनिकोत्तर कादंबरी आहे. या कादंबरीची रचना एका साध्या सरळ रेषेत चालणाऱ्या कथेसारखी अजिबात नाहीये. कादंबरीतला लेखक स्वतः एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कथेत एक कबूतर आहे, काही संदेश आहेत, सायकलवरून जाणारी एक मुलगी आहे आणि एक रस्ता आहे. पण गंमत अशी की हीच दृश्य अगदी थोड्या फरकांसह पुस्तकात पुन्हा पुन्हा येतात. जसं स्वप्नात एकच प्रसंग निरनिराळ्या रूपात आपल्यासमोर येतो तसंच या कादंबरीतही घडतं. सेपेनिकनं या पुस्तकातून मेटाफिक्शनचा म्हणजेच कथेच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित कथेचा एक सुंदर प्रयोग केला आहे. तो वाचकाशी थेट संवाद साधतो. कादंबरीची रचना करताना त्याला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत हे तो वाचकांना सांगतो. एखादं पात्र पुढे कसं न्यायचं किंवा कथेतलं कबूतर नेमका कसला गूढ संदेश घेऊन चाललंय याचा शोध लेखक आणि वाचक दोघंही एकत्रच घेतात. दिसायला ही जरी एक गमतीशीर स्वप्नवत सफर वाटत असली तरी त्यामागे एक अत्यंत खोल राजकीय आणि सामाजिक अर्थ दडला आहे. हुकुमशाही राजवटीत राहणाऱ्या माणसाला येणारी अस्वस्थता, त्याचं तुटलेपण आणि साचलेपण त्यानं

0: या पुनरावृत्ती होणाऱ्या दृश्यांमधून दाखवलं आहे, जिथं काळ पुढे सरकत नाही आणि माणूस एकाच वर्तुळात गिरक्या घेत राहतो, असा एक अस्वस्थ करणारा हा अनुभव आहे. तर श्रोतेहो, पिजन पोस्ट ही कादंबरी लेखनाविषयीची कादंबरी आपल्याला वास्तव आणि कल्पित यांच्यामधल्या सीमारेषेचा पुन्हा विचार करायला भाग पाडते. पण फक्त गुंतागुंतीची रचना एवढंच तिचं बलस्थान नाहीये, ती एक अत्यंत रंजक आणि वाचनीय कादंबरी सुद्धा आहे. जगणं आणि लिहिण्याच्या अनेक पातळ्या एकत्र आणताना ही कादंबरी आपली वाचनीयता गमावत नाही हे तिचं मोठं यश आहे. गंभीर कादंबरी लिहिण्यासाठी वास्तववादाचं दडपण बाळगण्याची गरज नसते हे लेखक यातून दाखवून देतो. कादंबरीचं लेखन आणि वाचन हा एक उत्कंठावर्धक खेळ असू शकतो हे सुद्धा यातून लक्षात येतं. ही कादंबरी महत्वाची आहे ती यामुळेच.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निकिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जनावरांमध्ये फाशी हा एक संसर्गजन्य साथीचा रोग बॅसिलस अँथ्यासिस या जीवाणूमुळे होतो. हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असून जनावरांना रोगाची लक्षणं दिसतात न दिसतात तोपर्यंत तडकाफडकी ती मरून पडतात, म्हणूनच याला फाशी असं म्हणतात. फाशी म्हणजे तत्काळ मरण. यामध्ये 106 ते 107 अंश ताप येतो, श्वसनाचा भयंकर त्रास होतो, जनावरांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात, जबरदस्त पोट दुखतं, एकाएकी कळ्या येतात, जनावरांच्या योनीभोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागात पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो, शेणात रक्त आढळतं, शेण बाहेर टाकताना जनावर कळा देतं, पोटफुगी होते, जनावरं आचके देऊन मृत्युमुखी पडतात, बैल शेतात काम करता करता किंवा चरता चरता रानात कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. मेल्यावर जनावराच्या शरीरावरच्या छिद्रांमधून म्हणजे नाक, तोंड, कान, योनीमार्ग, गुदद्वारातून काळपट रंगाचं रक्त वाहतं, रक्त साकळत अगर गोठत नाही. जनावरांमध्ये मृत्यूनंतरचा निसर्गतः येणारा ताठरपणा दिसून येत नाही. सगळ्या प्रकारची लक्षणं एकवटून येऊन काही मिनिटात खेळ संपतो असा हा महाभयानक रोग आहे. या आजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना हा आजार उद्भवतो. विशेष म्हणजे हा महाभयंकर आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो, म्हणून या आजाराबाबत फार सावधगिरीची दक्षता घ्यावी लागते. फाशीनं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीत कवच करून राहतात. उबदार हवामान मिळाल्यानंतर जोमाने वाढतात, खाद्यावाटे पाण्यावाटे जखमेतून शरीरात प्रवेश करतात. वर्षानुवर्ष हा रोग एखाद्या ठराविक भागात पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो. प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मेलं आहे अशी नुसती शंका जरी आली तरी कातडी न काढता खोल खड्ड्यात पुरून टाकावं. शवविच्छेदन अजिबात करू नये. पुरताना त्या खड्ड्यात जंतुनाशकाचं भरपूर द्रावण फवारावं. तसंच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा. अर्थात मेलेलं जनावर जाळून टाकणं हा सर्वात चांगला उपाय आहे. या आजारावर पेनिसिलिन उच्च मात्रेत देणं हा उपाय संधी मिळाली तर करावा, मात्र हे त्वरित होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी. आजारी जनावरं बांधलेली जागा जंतुनाशकाच्या द्रावणाने फवारून घ्यावी. जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचं रक्त येत असेल तर पुरण्या अगोदर त्वरित कार्बोलिक ॲसिडच्या द्रावणात कापसाचे बोळे बुडवून त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत, म्हणजे इतर जनावरांमध्ये त्याचा प्रसार होणार नाही आणि त्वरित त्या शवाची विल्हेवाट लावावी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो,

0: आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवे सखे असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई, उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं? तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता. पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो, पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईंड फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट. शाळेत घाईघाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली? तर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते. ही सवय जर लागली तर मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट

0: घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण विटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बादाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता. कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोतेहो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरडधान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
1: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे, आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा, आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही. स्थानिक धान्य आहेत, जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत, अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे, अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातो आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात, जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली, तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती

0: परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ, म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्या ऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे, कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रोते हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.
2: आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 3 तालात आणि द्रुतबंदिशही 3 तालात आहे. त्यानं तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी आणि सारंगीची साथ फारुक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री.

वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनाश्ली आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि सारंगीची साथ फारूक लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रामध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकासगाथा जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली, असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग

मंत्री पियुष गोयल दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावीत, तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली.
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रतिक्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही

0: कांद्याचा दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगाने जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी दर्शना जोगदंडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुरुस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:00 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:00 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रणजित पाठक यांचं संतूर वादन राग पुरिया कल्याण. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात त्यांना तबला साथ अमित चौबे यांची. रणजित पाठक यांचं संतूर वादन राग पुरिया कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतूरवादन आपण ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबला साथ अमित चौबे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. काय मग मित्रांनो, कसं चाललंय आयुष्य? धावपळ की निवांत? तुमचं कसंही सुरू असलं तरी एका गोष्टीला वेळ द्यायचा विसरू नका हं. अहो म्हणजे गणेशोत्सव. बघा, आपण कितीही बिझी असलो तरी गणपती बाप्पा आपोआप आपल्याकडून वेळ काढून घेतोच. सुरुवातीचा गणेशोत्सव आठवतोय? म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षाआधी गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर. त्या काळात बाप्पाचं जंगी 10 दिवसांपहिले स्वागत न होता मनोभावे जमेल त्या वस्तूंनी सजावट सुरू व्हायची. मंडप उभारण्यापासून ते रोषणाईपर्यंत सर्व कामे लहान मुले आणि मोठे मिळून करायचे. वर्गणी गोळा करणं, पावती पुस्तक सांभाळणं आणि एकत्र येऊन गप्पा मारणं, खरंच काय गंमत असायची ना त्यावेळी. त्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असला तरी पवित्र सणामुळे निसर्गाला धक्का न लागता दरवर्षी त्याच जोमाने गणेशोत्सव साजरा व्हायचा. मात्र आज वेगवेगळ्या मंडपांमध्ये आमचं मंडळ कसं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू याची स्पर्धा लागलेली असते. आणि हो, नैसर्गिक हानी तर आहेच. कुठे कागद, माती, बांबू, नैसर्गिक रंग आणि कुठे आजच्या कृत्रिम सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू. बघा मित्रांनो, हे देखावे 10 दिवस फार आकर्षण वाटतात. ते नक्कीच डोळे डिपणारही असतात. मात्र खरी समस्या निर्माण होते ती 10 दिवसांनंतर. कारण मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं अत्यंत कठीण होऊन बसतं. त्यामुळे आपण जितक्या साधेपणाने निसर्गाला हातभार लावूनच जे शक्य आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो. मात्र मला सांगा मित्रांनो, गणपती बाप्पा कधी आपल्याला म्हणतो का की माझी सजावट करा किंवा आणखी काही? शेवटी मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हीच गणरायाला पुरेशी असते. बघा, वेळेनुसार काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या, भावना मात्र अजूनही त्याच आहेत. आपण धन्यवाद म्हणू शकतो त्या लोकमान्य टिळकांना ज्यांनी ही नवीन सुरुवात करून ती संस्कृती आपल्यात रुजवली आणि आज आपण अभिमानाने त्या संस्कृतीचे पालनकर्ते म्हणून समाजात वावरतो. शेवटी बघा मित्रांनो, वेळेनुसार सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली, मात्र आता अधिक काळजी घेऊन त्याची श्रद्धा आणि आदर आजच्या धावपळीच्या पिढीतही कायम आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण संपदा शेळमारे हिच्यासोबत.
1: डा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एखादं शांत स्तब्ध एकाच ठिकाणी थांबलेलं असं तळ पाहण्यापेक्षा दगड धुंड्यांतून वाट काढत आवाज करत झरझर वाहणाऱ्या आडव्या तिडव्या वाट

वाटेनं पुढं सरकणारा असा झरा पाहायला आपल्याला जास्त मजा येते, नाही का? कारण पाण्याच्या त्या स्थिर शांत अवस्थेपेक्षा त्याच्या त्या अस्थिर स्थितीत आपल्याला अधिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. अगदी अशाच प्रकारे आपल्या जीवन मार्गातही येणारे अडथळे हे त्या प्रवासाचं सौंदर्य अधिक खुलवतच असतं. शांत स्थिर प्रवासापेक्षा अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाण्यात खरा आनंद आणि खरं सौंदर्य लपलेलं असतं, नाही का? चला तर आता वेध घेऊया काही लक्षवेध घडामोडींचा आजच्या वेधविश्वाचा या मालेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव वरिष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांची इराणमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सद्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजनैतिक आणि व्यापारी दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत आणि इराण मधील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी, विशेषतः चाबहार बंदराचा विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वरिष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. त्यांनी 822 मतं मिळवत वरिष्ठ वकील अनुपम लाल दास यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. ते पुढील एक वर्षासाठी पदभार सांभाळतील. निवडणुकीत वरिष्ठ वकील राहुल कौशिक उपाध्यक्ष, प्रज्ञा बघेल सचिव, मनीष दुबे संयुक्त सचिव आणि दीपक कमल कोषाध्यक्षपदी निवडून आलेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO नं 26 ऑगस्ट 2026 रोजी लडाखच्या लेह जिल्ह्यातील न्योमामुध ड्रॉप झोन येथे स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टमची उच्च उंचीवरील चाचणी घेतली. ही चाचणी उडी समुद्र सपाटीपासून 22,000 फूट उंचीवरून 15° सेल्सिअस तापमानात घेण्यात आली. मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम हे भारतीय सशस्त्र दलांद्वारे उच्च उंचीवर तैनात करण्यासाठी वापरले जाणारे एक स्वदेशी पॅराशूट प्लॅटफॉर्म आहे. तर भारताचा तरुण बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीमधील नागी कानिझा येथे खेळल्या गेलेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेत विजय मिळवला आहे. तमिळनाडू राज्यातील या 19 वर्षीय ग्रँडमास्टरनं 9 फेऱ्यांनंतर पहिल्या स्थानावर बरोबरी साधल्यानंतर श्रेष्ठ टाय ब्रेक गुणांच्या आधारावर विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीवर शानदार विजय मिळवून विजेतेपद आपल्या नावी केलंय. तर भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंनं गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध तब्बल 6 गुणांची पिछाडी भरून काढत प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूरचं जेतेपद काबीज केलंय. पारंपरिक डावीअंती प्रज्ञानन 3-9 असा पिछाडीवर होता, मात्र जलद आणि अतिजलद डावांतील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर कारुआनाचा 14-12 असा पराभव करत ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवलाय. मित्रांनो, जीवन यशाचं गुपित कुठल्याही चमत्कारिक सूत्रात नाही, ते आहे साधेपणा, सातत्य, नम्रता, वेळेचा सन्मान, आत्मपरीक्षण आणि लवचिकता या 6 साध्या पण खोल विचारां. या विचारासहच आजच्या वेधविश्वाचा या मालेतून या छानशा गाण्याच्या साथीनं मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आपण ऐकत होतात वेद विश्वासा ही मालिका. आपली मैत्रीण संपदा शेणमारे हिच्या सोबत आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच आहोत, पण याच अन्नाच्या आणि स्वादाच्या दुनियेत स्वतःचं करिअर घडवणं आणि एक यशस्वी उद्योजक होणं कशी कल्पना आहे? आजकाल फूड इंडस्ट्री ही केवळ एक आवड राहिलेली नसून तरुणांसाठी प्रचंड संधी असणारं एक वेगाने वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. विशेषतः बेकिंग आणि बेकरी प्रोडक्टच्या क्षेत्रात आजच्या तरुणाईला कल्पकता दाखवायला भरपूर वाव आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर कसं घडवायचं आणि स्वतःचा बेकरी उद्योग कसा उभारायचा हे समजून घेण्यासाठी कल्नरी जगात स्वतःची बेकरी प्रोडक्ट्स फॅक्टरी यशस्वीरित्या चालवणाऱ्या उद्योजिका कल्पिता काळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, तुमचं युववाणीच्या अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: थँक्यू अंकिता.
1: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की फूड इंडस्ट्री आणि विशेषतः बेकरी प्रोडक्ट्सकडे आपण कशा वळलात?
2: अंकिता, खरं तर माझी सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातनं झाली. मला या क्षेत्रामध्ये जवळपास 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा मी वेगवेगळ्या उद्योग आणि इथे सगळं काम करून माहिती भरपूर गोळा केली आणि हे डिसाईड नक्की केलं होतं की जेव्हा केव्हा स्वतःचा बिझनेस करायचा तो फूड इंडस्ट्रीमध्येच करायचा.
1: अच्छा.
2: हे तेव्हाच डिसाईड झालं होतं. सो 2019 जेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि विचार झाला की हे कुठलं क्षेत्र आपण निवडायचं की फूडमधनं कुठलं सेगमेंट घ्यायचं, त्यावेळेला कोविड सुरू होता. तेव्हा जेव्हा आम्ही एक थोडंसं डीप रिसर्च आणि स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की नेसेसिटी किंवा डेली नीड्स प्रॉडक्ट्स जे आहे याची इंडस्ट्री बिलकुलच बंद नव्हती. सो मग हे त्यावेळेला डिसाईड झालं की आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार मग आम्ही पुढे त्याच्यात कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं हे तेव्हा 2019 आमचं फाउंडेशन सुरू झालं.
1: अच्छा. आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच गोष्टींचा तुम्ही विचार केला, बऱ्याच कुठल्या क्षेत्रात किंवा कुठली फूड इंडस्ट्री तुम्ही चॉईस करायची, तर तसं आजच्या जर तरुण पिढीला प्रश्न जर पडला की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे, तर असे किती टाईप्स आहेत?
2: असे खूप आहेत. जसं कॅटरिंग इंडस्ट्री पण ते करू शकतात, त्याच्यानंतर बेकरी जे मी एक सांगितलं ते आहे, पॅकेज्ड फूड आहे, त्याच्यानंतर आपण घरनं क्लाउड किचन सुरू करू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, म्हणजे नॉट ओनली कुकिंग पण तुम्ही सप्लाय चेनमध्ये जाऊ शकता, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता. असे खूप सारे तिथे एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे ज्याला कुकिंग आवडत नसेल पण रॉ मटेरियल आहे, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे, न्यूट्रिशनलिस्ट म्हणून आहे, असा एक खूप मोठा वास्ट स्कोप आहे या फूड इंडस्ट्रीसाठी. आणि फूड इंडस्ट्रीला मरण नाही, ही ग्रो होणारच होणार आहे.
1: नक्की नक्की, कारण महत्वाचाच तो विषय आहे अन्न, अन्न वस्त्र निवारामधनं अन्न आहे. तर मला असं विचारायला आवडेल, बेकरी प्रोडक्ट जसं तुमची फॅक्टरी आहे, पण कुठल्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कुठल्या विशेष शिक्षणाची आवश्यकता असते का?
2: हो, प्रत्येक शिक्षण म्हणजे घेतलंच पाहिजे. त्याचं आपल्याला एज्युकेशनल नॉलेज असणं मस्टच आहे. त्याच्यासाठी आपण हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, ऑनलाईन खूप कोर्सेस निघाले आहे आजकाल छोटे छोटे, ते पण तुम्ही करू शकता. छिनवाड्याला पण एक ITC खूप सुंदर कल्नरीचं सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे, मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात, असं सगळं त्यांना तिथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जायचं. आणि एंड टू एंड म्हणजे परचेसिंग पासून डिस्पोजल जे काही करायचं आहे तिथपर्यंतचं पूर्ण ट्रेनिंग त्याच्यात मिळायचं. याच्यात तुम्ही अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण. जसं मी फूड

0: सप्लाय चेन म्हटलं हे तर सगळ्यात मोस्ट डिमांडिंग आहे सध्या. म्हणजे तुम्ही एक सुपर शॉपी सारखं सुरू करून तिथे सगळे ब्रँड्स डिस्प्लेला ठेवून हे तुम्ही होलसेल रिटेल इथे सगळीकडे जाऊ शकता.
1: नक्कीच. पण आजकाल आपण जी युथ जनरेशन बघतो आहे हे लोक जॉब करणारे तर आहेतच काही, पण जास्त प्रमाण आता बिझनेसकडे वळणाऱ्यांचं वाढलेलं आहे. तर कोणत्याही युथला म्हणजे एखाद्या तरुणाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बेसिक स्टेप्स असल्या पाहिजेत?
0: बेसिक स्टेप्स म्हणजे सगळ्यात मेन की त्याला हे कळलं पाहिजे की पुढचे 6 महिन्याचं वर्किंग कॅपिटल माझ्याजवळ राहील.

0: त्यांना पोटेन्शियल दिसलं तर खूप सगळे लोक तुम्हाला सपोर्ट पण करतात या गोष्टीसाठी. बँकेमध्ये पण आहेत, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कीम्स आहेत, त्याच्यात लेडीज लोकांना तर खूप साऱ्या सबसिडी आहेत, म्हणजे 35% to 70% सबसिडीज पण मिळतात त्यांना. आणि हे सगळं गव्हर्नमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करते, कुठे काहीही त्रास होत नाही. म्हणजे मी पण माझा बिझनेस सुरू करताना याच अशा सबसिडीच्या मार्फतच सुरू केला होता. मला 3 वर्ष काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित सबसिडी आली, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम्सचा पण यूज करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यानंतर जे आहे, जे मेजर लायसन्सेस लागतात ते सगळे लायसन्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रोडक्शनमध्ये तुम्ही करणार असाल तर तुम्हाला FSSAIचं लायसन्स घेणं मस्ट आहे, GST मस्ट आहे, गुमास्ता लागणार असेल तर ते मस्ट आहे, तर उद्यम आधार आता आपल्या इथे कंपल्सरी केलेलं आहे ते मस्ट आहे. तर हे सगळे लायसन्सेस असणं पण तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. हे सगळं असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधी पण सुरू करू शकता. सेकंडली मॅनपावर, तो पण तुम्हाला चांगला स्किल्ड घेणं गरजेचं आहे, तर तो पण तुम्हाला शोधावा लागणार. आणि तिसरं म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कुठून परचेस करताय, कारण ते पण त्या क्वालिटीचं हवं, तरच तुमचं एंड प्रॉडक्ट तसं येणार. तर या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून, आणि सगळ्यात मेन की त्या एरियाचं मार्केट काय आहे ते तुम्हाला काय सांगतं, हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीजसाठी काही स्पेशल स्कीम्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात सगळ्यात आवड आहे, तिला करायचं आहे, बाहेर ती फॅक्टरी तो ओपन नाही करू शकत, ती घरून सुरुवात करू शकते.
0: घरून पण सुरुवात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरनं तर उलट खूप जास्त सोपं झालेलं आहे आजकाल करणं, कारण क्लाउड किचन हा कन्सेप्टच त्याच्यामुळे आलेला आहे की तुम्ही घरनं सुद्धा या गोष्टीची सुरुवात करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हा एक खूप मोठा टास्क असतो की तो घरनं तुम्हाला बाहेरपर्यंत कसा पोहोचवायचा, तो एक मेजर त्याच्यावर काम करावं लागतं. पब्लिसिटी कशी करायची, नंतर पण सोशल मीडियावरनं त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर इथून पण ते आपले छोटे छोटे रील्सद्वारे किंवा याच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतात.
1: पण जर कोणाला जर सुरुवातच करायची आहे तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटच आपण म्हणू, ते साधारण किती असायला हवं, म्हणजे किती भांडवलात आपण या गोष्टीची सुरुवात करू शकतो?
0: नाही, हे असं एक्झॅक्ट एक फिगर तर कोणीच सांगू शकणार नाही. हे डिपेंड करतं, जर एक गृहिणी स्वतःच्या घरनं करते आहे तर बेसिक तिच्याकडे केक म्हणा किंवा बेकरी मटेरियल तिच्याकडे ऑलरेडी राहणारच आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अशी काहीच गरज नाही आहे. तिला जस्ट ऑर्डर जनरेट करायचा आहे आणि तो फुलफिल करायचा आहे. तर ही ते ऑन ऑर्डर पण करणार, असं नाही की ती सुरुवातीपासून बनवून ठेवेल आहे किंवा आहे. तर जर घरनंच तुम्हाला सुरू करायचं आहे तर माझ्या मते आजचा जशा भांडवलाची काही खूप गरज नाही आहे. ते मिनिमम टू मिनिमम तुमचं जसं बेस स्ट्रक्चर घरी बनलं असेल त्याच्यातही तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे याच्यासाठी एक ॲडिशनल भांडवल घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करावं याची अशी काही गरज नसते. त्यांच्या मिनिमम टू मिनिमम जे काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यात पण ते सुरू करू शकतात.
1: मॅडम, मला एक सांगा की फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या जो एक खूप महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन सगळ्यांनी मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे, आणि जे काही प्रोडक्ट आपण बनवतो आहे त्याचा दर्जा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की कसं ते आपण टिकवून ठेवू शकतो?
0: हायजीनसाठी बघा, पिरियॉडिकली तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ काम करतो आहे त्याला हँड ग्लव्स, हेड कॅप्स हे सगळं घालणं मस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे पण खूप मस्ट आहे. म्हणजे FSSAIच्या गाईडलाईन्समध्येच दिलेलं आहे की तुम्हाला दर 6 महिन्यांनंतरचं त्यांचं हेल्थ चेकअपचे सर्टिफिकेट्स मेंटेन करावे लागतात. त्यांचे काही प्रॉपर वॅक्सिनेशन सांगितलेले आहे FSSAIमध्ये, ते पण आपल्याला त्यांचे प्रत्येक वेळेला करून घ्यावे लागतात. आणि हे जर सगळं काही राहिलं तर माझ्या मते सगळ्यात पहिले हा ह्युमन एरर जो असतो हेल्थसाठी तो तिथे एलिमिनेट होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायजीनमध्ये पाळणं मस्ट आहे आणि ते करायलाच हवं. कारण हे जे बेकरी प्रॉडक्ट्स जर मी स्पेसिफिकली म्हटलं ना, तर याची रेंज कशी असते की लहान मुलांपासून एक एजेड पर्सन हे सगळेच खाणारे असतात याच्यामध्ये. हायजीन हे सगळ्यांनी मेंटेन ठेवलंच पाहिजे. हायजीन या विषयावर कॉम्प्रोमाइज कोणी एक्सपेक्ट पण नाही केलं पाहिजे आणि एक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कला किंवा नवनवीन रेसिपीज शिकल्या पाहिजे का?
0: हो, त्या तर शिकल्याच पाहिजे. ट्रेडिशनल याला तर कोणी धक्का देऊ शकतच नाही, कारण टोस्ट ब्रेड हे आपण म्हटलं तरी लोक खाणार आहेतच आणि खातातही आहे. आता असं असतं की मिलेट्स हे सगळं आता ट्रेंडिंगमध्ये येत आहे, या येतील पण आणि त्यांच्याकडे गेलं पण पाहिजे आपण. पण त्याच्यासाठी त्याचे कॉम्बिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं फूडचं जे केमिस्ट्री असते ती पण समजणं खूप गरजेचं आहे की कोणतं कशासोबत नीट जातं, कशाने कडवट टेस्ट येते, कशाची कुठली

0: रिॲक्शन तर नाही होणार, तर ही पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण हो नक्कीच आता ट्रेंड चेंज होतो आहे, लोक मैदा सोडून मिलेट्स किंवा आटा बिस्किट्स आटा ब्रेड याच्याकडे जातात आहे, पण ते पण कॉन्शियसलीच गेलं पाहिजे. कुठलंही मिळतं आहे म्हणून न जाता चेक करायला पाहिजे की तुम्ही जे आटा ब्रेड घेत आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आटा आहे, किती पर्सेंट मैदा आहे, कलर तर नाही टाकला आहे. तर या सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही विचार करूनच घेतला पाहिजे. जस्ट मिलेट्स लिहिलं आहे असं नाही राहत, मिलेट्समध्ये कोणते मिलेट्स घेतलेले आहेत, कसं आहे त्याचं, आलेलं कुठून आहे ते मिलेट्स, हे सगळं चेक करून जर घेतलं तर जास्त बरं राहील.
1: म्हणजे कुठल्याही गोष्टीत अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे, बनवणाऱ्याचा पण आणि
0: वापरणाऱ्याचा पण, आणि आता तर वापरणाऱ्यांचाच जास्त असावा असं मला वाटतं.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात आणि तुमची स्वतःची फॅक्टरी तुम्ही उभारली तेव्हा काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही आता तरुणांना काय सांगाल की हे चॅलेंजेस फेस करावेच लागतात?
0: चॅलेंजेस तर खूप असतात प्रत्येकच इंडस्ट्रीत, नॉट ओन्ली फूड इंडस्ट्री पण प्रत्येकच इंडस्ट्रीत चॅलेंजेस खूप असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःचा अभ्यास पक्का असल्याशिवाय या इंडस्ट्रीत उतरू नये. दुसरी गोष्ट, जे काही करताय ते समजून करा, कोणाच्या भरोश्यावर करू नका की यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलाय तर चल मी असाच पाठवून देतो, कोणी सांगितलंय या बँकेत जातो तर मी असंच करतो, कोणी सांगितलंय की इथे मटेरियल चांगलं मिळतं इथून घे, हा असा कोणावरही विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहावी, चेक करून पाहावी आणि नंतरच पुढे जावं. त्या एरियाचा R&D हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. R&D करून त्या एरियाचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट किंवा त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं पॅकेजिंग करून त्याला लॉन्च करू नका. ही स्टडी पूर्ण करा, त्याच्यानंतरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये उतरा.
1: पण आजकालचा जो ग्राहक आहे तो फारच हेल्दी खाणारा म्हणा किंवा शुगर फ्रीज हवं आहे किंवा मैदा तर नकोय जसं आपण म्हटलंच किंवा ग्लुटेन फ्री वगैरे असं सगळं म्हणतात, तर या सगळ्यात तुम्ही कसं म्हणजे कसं काम करता?
0: हा आहे वर्ग, असा नाही आहे की असा वर्ग नाही आहे, पण तो एक खूप लिमिटेड वर्ग आहे. अजूनही ट्रॅडिशनल बेकरी खाणारे की ट्रॅडिशनल बेकरी आयटम्स खाणारे लोकच खूप जास्त आहेत. म्हणजे असं नाकारता येणार नाही आपल्याला की तरुणाई पण हा ट्रॅडिशनल बेकरी वर्गच खाणारा जास्त आहे. कमी जे खूप जिममध्ये जाणारे आहेत किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांचाच आजकाल कल खूप जास्त चाललेला आहे. पण मिलेट्स न घेता जर आपण जसं मी आत्ता सांगितलं की व्हीटचे बिस्किट आहे, इन्स्टेड ऑफ मार्जरीन प्युअर घी हे यूज करून पण आपण करू शकतो, तर असे पण सबस्टिट्यूट्स आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. प्रोटीन बार्स आहेत जे बाहेर प्रोटीन बार्स मिळतात ते आपण पण बनवू शकतो बेकरीमध्ये आणि ते हेल्दी आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. रिसेंटमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे की शतावरीचा अर्क झाला, ब्राह्मीचा अर्क झाला, हे सगळे काही टाकून आपण चॉकलेट्स किंवा कुकीज बनवायचा प्रयत्न करतोय. त्याचं अजून लॅब टेस्टिंग वगैरे व्हायचं आहे, पण आपले ट्रायल्स सुरू झालेले आहेत की ते बनतात आहे का खरंच, जी क्वालिटी पाहिजे तशी मिळते आहे का, तर याच्यावर पण आपण काम करतोय. तर हेल्दी ऑप्शन्सकडे डेफिनेटली जाणं आहेच, पण हे ट्रेडिशनल बेकरी आयटम्स पण बंद होणारे नाही आहेत आणि ते हेल्दी आहेत, पण आपण असं रोज कन्झ्युम करतोय असं नाही आहे. ब्रेड आपण रोज नाही खात, म्हणजे आपण जर इन जनरल पाहिलं तर टोस्ट खातो, पण टोस्ट तसं पण पाहिलं तर हेल्दी आहे कारण ती छान फर्मेंट होऊन व्यवस्थित प्रोसिजर वाईज बनवलेली असते. तर त्याच्या मागचं प्रोसिजर समजून घेतली आणि कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं नाही हे पाहिलं तर माझ्या मते बेकरी आयटम्स हे चांगलेच आहेत खायला.
1: एक महिला उद्योजिका म्हणून तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? म्हणजे असे तर खूप बिझनेस मेन्स आहेत, बिझनेस वुमन्स आहे, पण एक प्रॉपर म्हणजे बिझनेस वुमन असा तुमचा काही वेगळा अनुभव आलाय का तुम्हाला?
0: वेगळे अनुभव खूप येतात कारण जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट नेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक डाऊटफुल नजरेने पाहिलंच जातं की ही खरंच करू शकणार आहे का. मग तिथे तो जरा जी नजर येते ना ती जरा थोडंसं डिमोटिवेटिंग असते. हां, तिथे थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होतो, पण तिथेच खरं चॅलेंज आहे की तेच सगळ्यांना आपण नाकारून समोर गेलं आणि प्रूफ करणं, त्याच्यात मजा वेगळी आहे.
1: पण ज्या तरुणांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्याकडे कुठले महत्त्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता फक्त फूड कुकिंग येतं हे इतकं सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक क्वालिटी माइंडसेट हवं, एक क्रिएटिव्ह डिसिप्लिन हवं स्वतःमध्ये, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे, टीम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कस्टमर्सशी बोलता आलं पाहिजे, कस्टमर्सला नीट सर्व्हिस देता आली पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं निवारण करता आलं पाहिजे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल हवी आणि सोबतच नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहेत त्याचा प्रॉपर तुम्हाला नॉलेज टाइम टू टाइम स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. या बेसिक स्किल असल्या तर तुम्ही तर बेकरी इंडस्ट्री बिल्कुल

0: गाजवू शकता.
1: आता जाता आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बेकरी इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्री खूप स्कोप आहे सध्या. तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं करू शकाल. त्याच्यासाठी मोठी स्वप्न पहा, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी सातत्याने पुढे जा.
1: त्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरं तर आवडीचं रूपांतर व्यवसायात कसं करायचं आणि त्यात यश कसं मिळवायचं याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
1: मित्रांनो, जर तुमच्याही कडे स्वाद, नवनिर्मिती आणि मेहनतीची आवड असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: India's growth story is becoming a source of confidence and new opportunities for the world. He stated that the scope of bilateral cooperation has expanded beyond traditional sectors to reach strategic areas such as defense and clean energy.
1: हम अगले पांच वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे. फ्रेंड, रक्षा और सुरक्षा सहयोग हमारे संबंधों का एक प्रमुख स्तंभ है. आज हमने दोनों देशों के बीच मिलिट्री एक्सचेंज और ट्रेनिंग सहयोग बढ़ाने पर सहमति बनाई है.
0: In his press statements, Prime Minister of Belgium, Bart De Wever, hailed India as the largest democracy with the fastest growing economy, terming New Delhi as an important ally. Commerce and Industry Minister Piyush Goyal today lauded the small and medium enterprises industries for playing a pivotal role in achieving 7.8% GDP growth in the first quarter of the current fiscal. While chairing a national workshop on leveraging FTA's outreach program in New Delhi, Mr. Goyal expressed confidence that free trade agreements signed with various countries will pave a steadfast pathway in becoming a major exporter. He called for a holistic nationwide effort to boost utilization of free trade agreements to boost the country's trade across the world. Describing India as a global power, Ukrainian Foreign Minister Andriy Sybiha today said his country welcomes Prime Minister Modi's call to end the ongoing conflict between Ukraine and Russia. Ukraine stands ready for diplomacy, Sybiha said in a social media post as he met External Affairs Minister S. Jayashankar in Kyiv. He said that the two sides discussed the need to restore freedom of navigation in the Black Sea and global food security. India has been concerned over a series of attacks on merchant ships in the Black Sea in the last few weeks. Prime Minister Narendra Modi today took stock of the situation of flood in his constituency, Varanasi. He spoke with District Magistrate Satendra Kumar via telephone to obtain detailed information on the flood situation. He inquired about the arrangements being made in relief camps. The Prime Minister directed that flood relief operations be continuously monitored and that immediate relief be provided to those affected. Chief Minister Yogi Adityanath also conducted an aerial survey of the flood-affected areas of Farrukhabad district. Union Minister for Environment, Forest and Climate Change Bhupinder Yadav has chaired a meeting to discuss the management and control of air pollution in Delhi NCR and adjoining areas through focused stakeholder engagement. The meeting was attended by the Environment Ministers and Secretaries and Chairpersons and Member Secretaries of the Pollution Control Boards of Delhi, Haryana and Uttar Pradesh. And in women's cricket, India will take on Hong Kong in the second Group A match
2: in the 2020 Asia Cup at Dubai International Stadium in UAE today. The match will begin at 8 p.m. Indian Standard Time. And that is the end of this news bulletin.
3: गणेश मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे. अमितेश कुमार यांनी आज पुण्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उत्सवात लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं सांगून अनेक जण सोशल मीडियावर मर्यादा सोडून बेताल वक्तव्य करत आहेत. अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत कुमार यांनी हिंसक मार्ग अवलंबणे अयोग्य असल्याचं सांगितलं. कुणबी प्रमाणपत्रासह इतर मागण्यांसंदर्भात मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांची राज्य शासनाचं एक शिष्टमंडळ आज सायंकाळी भेट घेणार आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक बाजार गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली, तर काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदनं सादर केली. लातूर जिल्ह्यातही जरांगे यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूर शहरातील काही शाळा आणि महाविद्यालयं सकाळी सुरू होती, मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर काही वेळातच ती सोडून देण्यात आली. मराठा समाज बांधवांनी दुचाकी फेरी काढून व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. दरम्यान जिल्ह्यात बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे काही

0: काळ वाहतूक ठप्प झाली होती. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले. हिंगोली जिल्ह्यात मराठा संघटनेच्या वतीने आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुरुंदा इथं वसमत तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. समरकुंडी फाटा इथं आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको केल्यामुळे काही काळ धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. राज्य विधिमंडळात शाश्वत विकासावर चर्चा घडवून आणण्याची गरज आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नियोजित जनआंदोलनाबाबत आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या सादरीकरणात बोलताना ठाकरे म्हणाले,
1: आता राजकारण खूप झालं. गेले 4-5 वर्ष आम्ही राजकारण पाहतोय, पोस्टर बघतोय, बॅनर बघतोय, आंदोलन बघतोय, हे सगळं झालं. पण कुठे ना कुठेतरी आता ह्या राज्याला पुढे कसं न्यायचं, शाश्वत विकासाची चर्चा ही घडवून आणणं आपल्या विधिमंडळामध्ये हे आपलं कर्तव्य आहे. काय नेमकी नीती आपण घ्यायला पाहिजे, काय त्याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे, ह्याच्यावर खरोखर हा विचार होणं गरजेचं आहे.
0: EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती
0: त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती, असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयात असताना रुग्णाला मुदत संपलेलं सलाईन लावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली. धुळे जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेलगतच्या दुर्गम भागात पोलीस आणि वनविभागाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या भागात शेतपिकांच्या आड गांजा लागवड करून त्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागासह पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. शेतात लागवड केलेला 7,43,000 रुपयांचा गांजा प्रशासनानं जागेवरच नष्ट केला. मुंबई नगरपाल कार्यालयातील बेलिफ तसंच लिपिक गट क स्पर्धा परीक्षा येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 14 शाळा तसंच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर 4,752 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते 12 आणि 3 ते 4 अशी 2 सत्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मिटमिटा परिसरात हॉटेलसाठी आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध होती. आज जर भारतानं हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. हवामान. राज्यात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराचा समावेश आहे. मराठवाड्यातल्या उर्वरित जिल्ह्यांसह उत्तर तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात उद्या जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं आश्वासन. राज्य विधिमंडळात शाश्वत विकासावर चर्चेची गरज आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त. आणि राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आलेल्या आहेत रोहिणी शिंदे. मंडळी, जवळजवळ 16 वर्षाहून अधिक काळ त्या कचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सोहम इको सोल्युशन्स ही स्वतःची संस्थासुद्धा सुरू केली आहे आणि पर्यावरण जागरूकता करण्याबरोबरच कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि इतरही अनेक गोष्टी ह्या सोहम इको सोल्युशन्समार्फत केल्या जातात. तर आज कामगार सभेत आपण त्यांच्याकडून कचरा व्यवस्थापनामधल्या संधी कशा प्रकारच्या आहेत याबद्दल आणि त्या स्वतः अनेक ज्या गोष्टी करत आहेत, काम करत आहेत, पर्यावरणासाठी सुद्धा अनेक कामं त्यांची सुरू असतात, त्या सगळ्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर रोहिणीजी, कामगार सभा या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सुरुवातीला तुम्ही जे सोहम इको सोल्युशन्स ही तुमची संस्था स्थापन केली आहे, तर ती सुरू करण्याची गरज तुम्हाला नेमकी का वाटली?
1: सोहम इको सोल्युशन, सोहम हे माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्याचसोबत जे काय काम आत्तापर्यंत करत आलेली आहे पर्यावरणासोबत किंवा मुलांसोबत किंवा जागरूकता करण्याचे जे कार्यक्रम मी आत्तापर्यंत घेत आली, त्याच्यात मला जास्तीत जास्त खंत अशी वाटते की हा जो कचरा आहे या कचऱ्याची आपल्याला पाहिजे तशी जागरूकता हे लोकांमध्ये किंवा स्वतःमध्ये सुद्धा नाहीये. तर ह्याचं आपण जर का व्यवस्थित त्याबद्दल जर का प्रशिक्षण किंवा चांगली माहिती घेतली कोणाकडून, तर ह्याचं आपण चांगल्या प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. या उद्देशाने मी हे सोहम इको सोल्युशन या नावाची संस्था मी ओपन केलेली आहे.
0: बर.
1: आणि या संस्थेमार्फत मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त याची जनजागृती लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा लोकांना याच्यातून कसं मार्गदर्शन करता येईल आणि लोकांना याच्यातून कसं आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल या संदर्भातलं मी सोहम इको सोल्युशन मार्फत कार्यक्रम घेते.
0: लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करताना तुम्हाला कोणत्या अडचणी जाणवतात?
1: तसं म्हणायला गेलं तर अडचणी तर आपण प्रत्येकांच्या मध्ये असतातच. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण हा प्रकार असतो. याच्यामध्ये कसं होतं, जेव्हा आपण वर्गीकरण हा शब्द वापरतो त्यावेळेस लोकांची एक दृष्टिकोन असते की ठीक आहे, आम्ही वर्गीकरण करून किंवा आम्ही वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की तुम्ही या आणि घेऊन जा.
0: बर.
1: म्हणजे त्यांचं असं एक समंजस असतं की ठीक आहे, ह्यांनी संस्था ओपन केली आहे तर ह्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं, किंवा मग शासनाचं काम आहे किंवा जे कर्मचारी आहे शासनाचे त्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं. तर मला असं वाटतं की हे न करता जर का आपण आपला कचरा जे काही संस्था आहेत त्यांच्यापर्यंत जर का संस्था तुमच्यापर्यंत नाही पोहोचली, तर तुमचं काम आहे की मला या संस्थेचं पूर्ण डिटेल माहिती आहे किंवा ही व्यक्ती माहिती आहे, तर त्या व्यक्तीपर्यंत मी जमा केलेला कचरा कसा मला तिथपर्यंत पोहोचता येईल, तर हे थोडं जर का प्रत्येकाने जाणून घेतलं किंवा प्रत्येकाने समजून ह्या पद्धतीने काम केलं, तर आपण बऱ्याचपैकी घरातला कचरा किंवा जो बाहेर आपण फेकतोय तोही कचरा आपण कमी करू शकतो.
0: बरं.
1: तर मला असंच वाटतं की अडचणी म्हणजे हेच आहेत की बाबा तुम्ही घरी या आणि घेऊन जा. त्यापेक्षा नागरिकांना मी असं विनंती करते की त्यांनी असं करावं की बाबा तुमचा ऍड्रेस कुठे आहे काय आहे तिथपर्यंत आम्ही आमचा साठलेला 15 दिवसांनी देऊ किंवा 1 महिन्याने देऊ, जो काय कचरा

0: आहे तो आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तुमची गाडी कधी येईल ह्या पद्धतीचं थोडं केलं तर आपण नक्कीच याच्यावर सोल्युशन काढू शकतो.
1: म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी,
0: माझी जबाबदारी, राईट.
1: हे जर नागरिकांनी स्वीकारलं तर देश स्वच्छ होणार,
0: स्वच्छ होणार.
1: आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न असतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, आणि सोहम सोल्युशन्स मार्फे त्यासाठी मार्गदर्शन शिबिर अनेक प्रयत्न सुद्धा केले जातात. आता रोहिणी ताई, एक विचारावं असं वाटतं की ई वेस्ट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे?
0: ओके. आता जसं आपण, आपल्याला तर प्रत्येकांच्या घरात दोन कचरे माहिती आहेत, मोस्टली ओला कचरा, सुका कचरा.
1: बरोबर.
0: ई वेस्ट हा कचरा म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात, जसे की मोबाईल आहे, चार्जर आहे, आपले हेडफोन आहेत, किंवा छोट्या वायरी असतात, सेल असतात, बॅटरीचे सेल असतात, तर ते मोस्टली आपण काय करतो, घेतो, ओल्या कचऱ्यामध्ये टाकून देतो.
1: बरोबर.
0: किंवा मग सुक्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. मग त्याचं काय होतं पुढे, काही आता जे कर्मचारी असतात ते वेगळेही करतात, त्यांच्या नजरेखरून नाही गेलं ते, तर ते ओल्या कचऱ्यामधले जे असतं ते तसं डम्पिंगला जातं, राईट. ते डम्पिंगला गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संपर्क येऊन ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जे काही केमिकल असतं ते बाहेर येऊन, जसं की डम्पिंगला आग लागणं, त्याच्यातून विषारी वायू बाहेर येणं, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
1: बरं.
0: तर इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ह्या जर कचरा आपण सेपरेट एक वेगळा करून ठेवला आणि तो तसाच सुपूर्त केला एखाद्या एनजीओला, किंवा एखाद्या जे काही कोणी तुमच्याकडे कर्मचारी येत आहेत शासनाचे, तर त्यांना तुम्ही डायरेक्ट जर दिलात भरून, तर तो एक वेगळा विशिष्ट कंपनी आहे त्यांच्या रिसायकलिंग करणारा, तर त्या योग्य त्याच्यावर कंपन्यांकडे दिलं तर त्याची व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट लावली जाते. तर माझं असंच आहे की ई वेस्ट म्हणजे काय, जो अतिशय घातक आहे आणि जो आपल्या सुक्या कचरा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याप्रमाणेच हा सुद्धा घातकच आहे. आणि ह्याचं पुढे काय होतं हे मोस्टली काही जणांना याचं माहिती नसतं की हे काय, ठीक आहे थोडीशी केबलच आहे किंवा एक हेडफोनच आहे, पण सपोज मी एक हेडफोन असे जर का 10 जणांनी हेडफोन छोटे छोटे टाकले तर ते केवढा मोठा डोंगर तयार
1: होईल. बरोबर, एकदम बरोबर.
0: तर हे वाचवण्यासाठी आपण त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संकलन करून एक विशिष्ट संस्था, जसं की आता माझी आहे, किंवा तुम्हाला जे काही कर्मचारी येतात, किंवा तुम्हाला माहिती असणारे एखादं जे कलेक्शन करणारं असेल त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट जाऊन दिलं, किंवा त्यांना कॉल करून सांगितलं की माझ्याकडे एवढं आहे तुम्ही हे घेऊन जा, त्यांच्या सोयीनुसार ते येतील घेऊन जातील, या पद्धतीने केलं तर आपला जो ई वेस्ट आहे तो सुद्धा आपला खूप कमी प्रमाणात कमी होईल. आणि याचं वर्गीकरण आणि याचं जे विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती रिसायकलिंग कंपनीवालेच करतात. तर या पद्धतीने त्याचं रिसायकलिंग केलं तर मोस्टली आपल्याला ते जास्तीत जास्त आपलं पर्यावरणही चांगलं होईल, आपल्याकडचा जो कचरा आहे तोही कमी होईल. तर ई वेस्ट या पद्धतीने आपण संकलन करावं आणि एखाद्या एनजीओला किंवा जे काही कर्मचारी येतात तुमच्याकडे साफसफाईवाले तर त्यांना व्यवस्थित हाताळून द्यावे, की त्यांना सांगावं की बाबा याच्यामध्ये ई कचरा आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत.
1: बरोबर. म्हणजे सुक्या कचऱ्याबरोबर हे ई वेस्ट असतं ते मिक्स न करता वेगळं जर केलं, वर्गीकरण केलं,
0: बरोबर,
1: तर त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये खूप महत्वाचा आपल्यातर्फे
0: हातभार लागू शकतो. बरोबर.
1: ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारचा असतो?
0: ओके. आता महिलांचा सहभाग असा आहे की आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी प्लास्टिक हा खूप प्रमाणात जमा होतं. बरोबर. तर प्लास्टिकच्या बॉटल आहेत, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बरण्या आहेत. तर महिलांनी काय करायला पाहिजे की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जमा होत आहेत, तर फावल्या वेळामध्ये याचपासून जर का आपण त्याच्यामध्ये ज्या कुंड्या बाहेरून आणतो प्लास्टिकच्याच आणतो, तर त्याचाच वापर जर का आपण डेकोरेशन करून छानपैकी सजवून, तर त्याचा आपण वापर कुंडा प्लांटेशनसाठी करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अजून पेन स्टँड वगैरे असे म्हणजे शोभेच्या वस्तू ह्या आपण बनवू शकतो, ज्या कुठेही आपल्याला सेल करता येतात, बाजारपेठ, जसं की काही महिला असतात त्या बचत गटातून करतात, त्यांचे स्टॉल लागतात, त्या ठिकाणी जर का हे ठेवलं तर ह्याचं मला असं वाटतं की आपण टाकाऊतून टिकाऊ असा प्रकार केला तर ते महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याचं संकलन करून, या गोष्टीचं जास्तीत जास्त महिला बचत गटांनी संकलन करून जर का एक योग्य रिसायकलिंगवाल्यांकडे दिलं तर त्याचाही खूप मोठा फायदा महिला बचत गटालाही होतो आणि महिलालाही होतो, कारण की रिसायकलिंगवाले त्याचं जे काही मूल्य असतं ते त्या महिला बचत गटांना देतं, तर अशा पद्धतीने त्यांचं एक रोजगार पण होतो आणि त्यांना त्याची एक की पर्यावरणाला हेल्प

0: केली, मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना एक सर्टिफिकेट आणि ह्या गोष्टी त्यांना दिले जातात
1: बरोबर.
0: असं.
1: महिलांचा सहभाग तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांचा संबंध तुम्ही कसा बघता?
0: आता पर्यावरणाचं आपली घरामध्ये जो काही कचरा होतो तो सगळा लेडीजच आपण जमा करतो, किंवा त्याची विल्हेवाट लावल्याचं हे मोठा मोलाचा भाग हा लेडीज कडेच असतो. तर पर्यावरण आणि रोजगार याच्यामध्ये कसं असतं की आपल्या घरामध्ये जो सेंद्रिय म्हणजे जसं ओला कचरा आहे, तर त्या ओल्या कचऱ्यामध्येच सुद्धा आपण घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकतो. बरोबर, ते नंतर आपण बाजारपेठेमध्ये विकू शकतो, किंवा आता बऱ्यापैकी त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं की ओल्या कचऱ्यापासून आपल्याला कशा प्रकारे खत बनवता येतं, किंवा त्याच्यापासून आपल्याला काय अजून दुसरं फर्टिलायझर करून करता येतं, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंगही दिलं जातं. जर ते आपण थोडंसं महिलांना दिलं तर महिलांना त्याच्यातून रोजगारी मिळू शकतो आणि त्या स्वतः सक्षमही होऊ शकतात.
1: बर, आता तुम्ही सुद्धा महिला बचत गटासोबत काम करता,
0: बरोबर आहे,
1: तर तो अनुभव कशा प्रकारचा आहे?
0: माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे ज्या लेडीज आहेत त्या मोस्टली मी आता सध्या आपल्याकडे कपडे असतात राईट, त्या कपड्यांपासून मी बॅगा बनवणं किंवा त्यांच्यापासून फुलं बनवणं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. म्हणजे त्यांचेच कपडे आहेत आणि त्यांच्याच कपड्यापासून काय बनवता येईल, गोधडी बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच करून त्यांनाच शिकायला द्यायचं आणि त्यांनाच द्यायच्या त्या गोष्टी. ज्या घरातल्या चांगल्या जसे की कपडे आहेत आपले बऱ्यापैकी चांगले असतात पण ते टाकून नाही द्यायचे असतात, तर मग घरी आपण साठवून ठेवतो, मग त्याच कपड्यापासून आपल्याला रियूज कसा करता येईल तेही मी त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांचेच कपडे घेऊन यायचे आणि त्यांना शिकवायचं आणि तुम्हीच यूज करा ते.
1: बरं,
0: या पद्धतीचं ट्रेनिंग आहे माझं.
1: अच्छा, म्हणजे असं तुम्ही मगाशी जे म्हटलं टाकाऊतून टिकाऊ,
0: बरोबर,
1: आणि अगदी सुंदर प्रकारे गोधडी वगैरे जर केली तर ती खरंच छान उपयोगी पडू शकते. आता या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: कसं असतं ना, आपल्या ह्या आता सध्या कचरा याच्यावरती स्थानिक प्रशासन हे खूप मोठं पाऊल पण उचलत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचं प्रचारही करत आहेत त्यांच्या माध्यमातून, किंवा आता संस्था आहेत संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा प्रसारही करत आहे आणि प्रशासन आहे म्हणून आपण बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींना आपण आळा घातलेला आहे. सुका कचरा ओला कचरा हा पूर्वी आपण एकत्र टाकत होतो, आता सध्या आपण त्या गोष्टीचं विलीनीकरण म्हणजे वेगवेगळं करून आपण तो देतोय प्रशासनात. म्हणजे ही कुठेतरी गोष्ट प्रशासनामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि प्रशासनासोबतच जर का त्यांनी संस्थांना जे काही इन्व्हॉल्व करून घेत आहेत की बाबा प्रशासन कुठे पोहोचू नाही शकत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या संस्थांमार्फत केल्या तर जास्त काही नागरिकांना किंवा यांना समजतात, किंवा प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचणं हे पण योग्य नाही, म्हणजे त्यांचं काम असं सांगणं आणि शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शिकवणं इन केस कसं की ओला कचरा सुका कचरा ह्याचं आपलं तुम्ही गाडी पण बघता की त्याच्यावर छानपैकी म्युझिक लावलेलं असतं, गाणी लागलेली असतात, गाडीवाले आले, हे सगळ्या गाणी कशासाठी आहे की जागरूकता करण्यासाठी आहे.
1: बरोबर,
0: तर हे करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्रशासन आपल्याला त्याबद्दल खूप सपोर्ट करतंय हे खूप चांगलं आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांनाही म्हणजे आपण स्वतःहूनही तेवढा सपोर्ट प्रशासनाला करावा असं माझी इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सपोर्ट नाही करणार तोपर्यंत प्रशासनही पुढे नाही काही करू शकत, त्यामुळे आपण आपली कचऱ्याची जबाबदारी घेऊन तो कचरा कसा आपल्याला प्रशासनापर्यंत व्यवस्थित देता येईल याची आपण प्रत्येकाने एक हमी घेतली पाहिजे आणि एक जबाबदारी घेतली पाहिजे.
1: वा, अगदी बरोबर. आता तुम्ही सुद्धा कचरा संकलनाचे उपक्रम आयोजित करता,
0: बरोबर,
1: तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे?
0: माझ्याकडे जे संकलन केलं जातं ते जे आहे ते आपण महिला बचत गट आणि महिलांनी काही केलेले असतात संकलन ते मी घेते आणि त्याचं जे आहे ते मी एक जसे की आता प्लास्टिक आहे कपडे आहेत ठीक आहे, मग त्या कपड्यांपासूनच आपण काही कंपन्या आहेत रिसायकलिंगच्या त्या कंपन्यांना मी ते देते रिसायकलिंग करण्यासाठी, जे इथे तिथे पडलेलं असतं त्यापेक्षा मी डायरेक्ट त्या कंपन्यांना देते. म्हणजे आता प्लास्टिक जर असेल तर मी डायरेक्ट कंपन्यांना देऊन त्याच्यापासून जे काही येतं ते मी एका महिला आहेत किंवा बचत गटांनी दिलेल्या आहेत तर त्यांचं मूल्य जे आहे ते मी त्यांना पेड करते.
1: बरं,
0: असं. आणि जे कपडे आहेत मग त्यांच्यापासून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रशिक्षण घेणं ते आम्हाला सांगतात. एकीने म्हणजे अगदी कपाटात छान इस्त्री बिस्त्री करून ठेवलेले कपडे दाखवले, मॅडम हे कपडे माझ्या मुलांचे आहेत आणि तो म्हणतोय की आता मला हे घालायचे नाहीयेत आता हे मी काय करू. म्हणजे ती व्यक्ती जी लेडीज आहे ती मला रोज सांगते मॅडम हे कपडे काय करायचं, मी म्हटलं आणि ते कपडे इतके चांगले आहेत की मग त्याचं पुढे काय करायचं, आणि ती अशी आहे की एज

0: जड आहे थोडी, त्याच्यामुळे ती स्वतः काही नाही करू शकत. पण ती बोलली, मॅडम हे घेऊन जा, ज्यांना यूज असेल त्यांनी करा, किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं असेल ते तुमचं जो काय असेल ते लुकआउट तुम्ही करून घ्या, पण माझ्याकडून घेऊन जा. मला फेकूनही नाही द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाहीत. मला माहिती आहे की मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं, त्यामुळे तुम्ही ह्याचं नक्कीच काहीतरी चांगल्या यूजसाठी वापर कराल. तर ते मी कपडे घेऊन आली आणि त्याच्यापासून फुलं बनवणं, हे जे बॅग बनवणं, पर्स बनवणं, पाय पुसणं बनवणं, ह्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. आणि मग महिला त्याच्यातून आपला स्वयंरोजगार करतात. आणि जिथे स्टॉल असतील तिथे आपले जे काही, मीही त्यांना मदत करते. स्टॉल जिथे असेल तिथे त्यांना सांगणं, इथे स्टॉल आहे, तू इथे जाऊन तुझं जे काय आहे ते कलेक्शन ठेवून तू तिथून रोजगार मिळवू शकतेस. या पद्धतीचं मी देते.
1: खरंच हे व्यवस्थापन करणं किंवा ही जी तुम्ही वेगवेगळी प्रशिक्षण देतात, त्या सगळ्यांचा महिलांना आणि सगळ्यांनाच एकूणच आपल्या समाजाला सुद्धा त्याचा खूप खरंच उपयोग होतो. रोहिणीताई, आता हे तुम्ही जे करता ते आपल्या कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचा संपर्क क्रमांक आपण कार्यक्रमाच्या शेवटी देऊया, म्हणजे जर कोणाला काही

0: ते आपल्या कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचा संपर्क क्रमांक आपण कार्यक्रमाच्या शेवटी देऊया.
1: नक्की
0: म्हणजे जर कोणाला काही शंका असतील की किंवा कशी प्रशिक्षण घेऊ शकतो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जर प्रशिक्षण घेऊ शकत असाल तर तुमच्याशी नक्कीच संपर्क त्यांना
1: हो,
0: करता येऊ शकेल. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना देऊया.
1: नक्की.
0: आणि रोहिणीताई, एक विचारावंसं आता वाटतं की तुमच्यामध्ये कचरा ही समस्या आहे की संधी आहे?
1: माझ्या मते बघितलं तर कचरा ही संधी आहे,
0: हां,
1: कारण कचरा हा आपणच निर्माण करतो आणि संधी सुद्धा आपणच निर्माण करतो.
0: बरोबर.
1: कारण की कचऱ्यापासून संधी निर्माण करणं, जसं की मी आता, मला प्रत्येक जण म्हणतात कचऱ्यात काम करते, म्हणलं हो मी कचऱ्यात काम करते म्हणजे मला त्याच्यात संधी आहे. मी नुसती काम नाही करत तर मी दुसऱ्यांना रोजगारी देते
0: बरोबर.
1: त्याच्यात. तर माझं असं दृष्टिकोन आहे, मी फक्त माझ्यासाठी नाही काम करत आहे, त्याच्यातून माझ्यामुळे 4 जणांचं रोजगार निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी हे काम करते. जसं की आपल्याकडे कपडे आहेत, मी कपड्यांचं उदाहरण का देते, कारण मोस्टली त्या कपड्यांचं नक्की काय करायचं, त्याचं कुठे द्यायचं. आपण देतो फक्त डोनेशन टाइम, मग पुढे त्याचं डोनेशन होतं नाही होतं ह्याचा आपल्याला काही अंदाज नसतो. त्यापेक्षा आपणच जर आपल्या कपड्यांची ह्याच पद्धतीने प्रशिक्षण घेऊन किंवा आपण थोडीशी आयडिया लावून तर ह्या गोष्टी केल्या तर आपणच आपले कपडे किंवा आपला कचरा आपण कमी करू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: प्लॅस्टिकच्या आहेत, दुधाच्या थैल्या आहेत, याचंही तुम्ही बऱ्यापैकी बघितल्यात, गजरे बनवणे हे करणं किंवा ह्याच्यापासून खूप काही गोष्टी बनू शकतात. तर हेच आपण घरी बसल्या ह्या गोष्टीपासून संधी नक्कीच निर्माण करू शकतो. त्यामुळे कचरा न म्हणता याला एक संधी म्हणून जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो.
0: वा, आजच्या तरुणांनी ह्या कचरा व्यवस्थापनाकडे करिअर म्हणून बघू शकतात का?
1: नक्कीच
0: हां,
1: नक्कीच बघू शकतो आपण
0: बरं.
1: करिअर म्हणून, कारण की मोस्टली कसं आहे की आत्ता कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात इतकं वाढलेलं आहे की नोकरी नाही मिळत. मला तर रोज असे फोन येतात ना, मॅडम मला तुमच्याकडे काही जॉब असेल तर सांगा, तुमच्याकडे अगदी कॉलेज ड्रॉपआउटचे स्टुडंट आहेत किंवा काय असे येतात, ते बोलतात मॅडम जॉब आहे का. मी सांगते मी असं असं काम करते. अच्छा, मी कचऱ्यामध्ये काम करते
0: अरे
1: का असं?
0: बापरे.
1: तर मला हे त्यांना सांगायचं आहे की कचरा नाही, ती एक संधी आहे. आपण कचऱ्यामध्ये काम करतो तर ती एक संधी आपल्याला आहे की बाबा आपण ह्या कचऱ्यातून आपण आपलं डोकं लावून काय करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, मी ना BMC सोबत मुलांचं त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतलं होतं, तर त्यांनी टाकाऊतून टिकाऊ इतके सुंदर त्यांनी मॉडेल्स बनवून आणले होते ना, म्हणजे आपण इमॅजिनही नाही करू शकत एवढे सुंदर त्यांनी ई वेस्ट पासून त्यांनी ड्रॅगन बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी बर्ड बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी फ्रेम बनवून आणलेले, क्लॉक बनवून आणलेले, म्हणजे आपण इमॅजिनच्या बाहेर एवढं त्यांनी सुंदर बनवून आणलं होतं. इवेस्ट पासूनचे जे वायर येतात आपल्या, कलरफुल वायर येतात, त्याच्यापासून त्यांनी गणपती बनवले होते.
0: अरे बापरे,
1: म्हणजे इतकं सुंदर त्यांनी, म्हणजे आपण ह्या गोष्टीचा कसा वापर करू शकतो हे मला असं वाटतं मुलांकडनं जास्त शिकून घ्या.
0: म्हणजे पूर्ण क्रिएटिव्हिटी त्यामध्ये वापरली,
1: त्यांनी वापरली स्वतःची. फक्त एक टॉपिक दिला की टाकाऊतून टिकाऊ करायचं आहे ई वेस्ट वापरून, पण मी असं विचार करत बसले की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे युवेस्ट पासून बनवलेत. मलाही थोडस चाट वाटली असं होऊ शकतं का, त्यांनी PCB पासून, त्यांनी वायर पासून, त्यांनी कीबोर्ड पासून इतके सुंदर बनवलेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही की ह्याच्यापासून ह्या गोष्टी बनतील. मला असं म्हणायचंय की ह्या गोष्टीकडे फक्त कचरा न बघता संधी म्हणून आता जे युवक युवती आहेत त्यांनी जर बघितलं तर नक्कीच असा त्यांना पुढे फायदा होऊ शकेल.
0: वा, आणि तुमच्या ह्या सगळ्या कामातील असा कोणता अनुभव तुम्हाला एखादा लक्षात राहिला, असा एखादा अनुभव आमच्या कामगार सभेच्या श्रोत्यांना तुम्ही सांगू शकाल का?
1: अनुभव असं म्हणता आलं तर माझ्याकडे खूप अनुभव आहेत. आता शाळेमध्ये वगैरे वर्कशॉप घेते ई वेस्ट वरती, म्हणजे कचरा व्यवस्थापनावरती, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसोबत. त्याच्यामध्ये असं आहे मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या नसतात, त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात, पण जर आपण ह्या गोष्टी तेथपर्यंत गेल्यात आणि त्या मुलांकडनं जर का खूप गोष्टी आपण करून घेऊ शकतो. ती मुलं अशी आहेत ना की त्यांच्यात खूप टॅलेंट दडलेलं असतं, खूप माहिती असतं, पण त्यांना ते बाहेर काढता येत नाही. काही त्यांचं आर्थिक असेल, काही त्यातल्या काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या बाहेर नाही निघत. तर मला असं म्हणायचं आहे की आपण ह्या मुलांसाठी जर का काही करता आलं, त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी काही वर्कशॉप ठेवले, काय केलं, तर ह्या ते कुठल्या कुठे जातील, म्हणजे आपण कधीच विचार नाही करू शकत. एवढं छान आयडिया आणि एवढं छान गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे मी स्वतः कधी कधी त्यांच्याकडून शिकते. म्हणजे मी आता एवढे वर्कशॉप घेते ते मला अशा काही गोष्टी सांगायला येतात की मॅडम हा ह्या गोष्टीपासून हे पण होऊ शकतं.

0: हो, मी नाही विचार केला, पण ह्यांनी विचार
1: वा
0: केला. अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात.
1: म्हणजे या अनुभवातून तुम्ही समृद्ध होत
0: खूप
1: जाता.
0: खूप खूप म्हणजे
1: वा
0: मला खूप छान वाटतं हे गोष्ट ऐकून.
1: बरोबर.
0: असं आहे.
1: आता तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट काय शिकलात?
0: माझा हा सगळा प्रवास आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की मला ह्या जो कचरा व्यवस्थापन किंवा कचरा संधी आहे ही मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माझा असा मानस आहे की माझी जी कंपनी आहे ती मोस्टली मी महिलांनी मला हे करायची भरायची आहे. म्हणजे मी असं म्हणेन की माझी जी गाडी चालवणारी गाडी एखादी असेल तर ती सुद्धा महिला ड्रायव्हर असेल, कलेक्शन महिला ड्रायव्हर करेल, जाऊन माझं जे काही लेक्चर घेण्याचं किंवा मुलांना समजून सांगण्याचं किंवा सोसायटीमधून घेण्याचं हेही काम, म्हणजे मला पूर्ण याच्यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे की जेणेकरून महिला ज्या करू शकतात स्वच्छतेवरती, तर ते मला असं वाटतं कोणी नाही करू शकत. कारण महिलांनी जे काही एखादं पण घेतलं की नाही मला हे करायचंच आहे, पुढे न्यायचंच आहे, तर ती गोष्ट महिला काहीही करून करते.
1: बरोबर.
0: तर माझं थोडंसं असं मानस आहे की मी याच्यातून म्हणजे सोहम इको सोल्युशनमध्ये मी जास्तीत जास्त महिलांना कसं सहभाग करून घेता येईल आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला कशा वेगळ्या करता येईल आणि ह्याच्यातून त्यांना रोजगार हे त्यांच्याकडनं मला करून घ्यायचं आहे.
1: वा रोहिणीताई, आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय, तर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा संपर्क क्रमांक आपण आपल्या श्रोत्यांना देऊया, म्हणजे जर कोणाला प्रशिक्षणाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही कचरा व्यवस्थापन कसं करता याविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमची मदत आणि मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचं ठरू शकतं. तर तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: नक्कीच. माझा संपर्क क्रमांक आहे 7 7 3 8 6 0 1 7 7 6. पुन्हा एकदा सांगते, 7 7 3 8 6 0 1 7 7 6.
1: श्रोते हो, नक्कीच रोहिणी ताईंचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर त्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कचरा व्यवस्थापनातल्या संधी ज्या आहेत, सगळ्या कचरा व्यवस्थापनातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसाधारण नागरिकांना माहिती नसतात, त्या तुम्ही अतिशय छान पद्धतीने आम्हाला त्यातले बारकावे समजावून सांगितले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मीही तुमचे आणि आकाशवाणीचे खूप खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
1: बर तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।

0: आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार,
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र महाप्रसाद इफ्तारी लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल फळं सुकामेवा पनीर खवा मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस पाणी आणि बर्फ खाद्यतेल फळं सुकामेवा अन्नपदार्थ वाटप बेकऱ्या ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बे

0: आणि चार टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा, बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMTहून निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करावे लागतील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10,00,000 रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1,00,000 रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे।

0: आंदोलनाच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ॲप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ॲपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ॲपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ॲपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्पा पार पडल्यावर नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यात अनेकांच्या नावाचा समावेश झालाय, तर काहींचा समावेश होऊ शकलेला नाही. आणि याच पार्श्वभूमीवर ही प्रारूप मतदार यादी, नवमतदारांची नोंदणी, मतदार तपशिलातल्या दुरुस्त्या आणि त्यासंबंधीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार.
0: सर, राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. यात अनेकांची नावं आहेत, काही जणांची नावं नाही आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रांच्या संख्येत देखील बदल झालाय. आकडेवारीच्या संदर्भात हे सगळे तपशील आपल्या श्रोत्यांना या मुलाखतीच्या सुरुवातीला कसे समजावून सांगाल?
1: विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी मतदार यादीमध्ये 9,78,00,000 मतदार होते. पुनरीक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर त्यांची संख्या 7,71,00,000 झालेली आहे. म्हणजे 2,06,00,000 मतदारांचं नाव कमी झालेले आहेत. त्यांचं कारण विस्तृत मी सांगतो. दुसरा प्रश्न आहे की मतदान केंद्र पुनरीक्षणापूर्वी 1,02,53 मतदान केंद्र होते, ते आता 1,02,16 झालेले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र कमी होऊन त्यांच्यामध्ये शिल्लक असलेले मतदार त्या ठिकाणी बाजूमध्ये असलेले मतदान केंद्रामध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे 300 कमी मतदारसंख्या असेल तर दुसऱ्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. तसेच त्या मतदान केंद्रामध्ये 1,300 जास्त मतदार होते, त्या ठिकाणी जास्त असलेले मतदारसाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेलं आहे. हे दोन कारणामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र वाढलेलं आहे, काही ठिकाणी मतदान केंद्र कमी झाले. या सर्व होऊन आता सध्या 1,02,16 मतदान

0: स्वतंत्र आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे.
1: सर, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांच्या मनात प्रश्न आहेत की या यादीत नेमका कोणाचा समावेश होऊ शकलेला नाही आहे, त्यामागची कारणं काय आहेत, पुन्हा त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे की नाही आणि मतदार यादीत येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याबाबत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: 2 कोटी मतदारांचं नाव वगळलेलं आहे, त्यांच्यामध्ये 17 लाख मतदाराचं नाव 2 ठिकाणी असल्यामुळे 1 ठिकाणी त्यांचे नाव वगळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 17 लाख नाव वगळले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं नाव राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी आहेतच. या व्यतिरिक्त 34 लाख मतदार मयत झालेले असं नोंद आहे. म्हणजे थोडक्यात 2 कोटीमध्ये 50 लाख मतदार आता नवीन अर्ज करण्यासाठी पात्र नाही किंवा उपलब्ध नाही आहे. आता 1.5 कोटी लोक आहेत ते ॲबसेंट आणि शिफ्टेड, गैरहजर किंवा स्थलांतरित झालेले या कारणामुळे वगळलेले आहेत. यांच्यामध्ये काही लोक स्थलांतरित झालेले आहेत परंतु आता कुठे त्यांच्या पत्त्यामध्ये उपलब्ध नाही म्हणून वगळलेले आहेत. नवीन स्थलांतरित झालेले ठिकाणी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरू शकतात. तसेच गैरहजर होते आता उपलब्ध असेल तर फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात हे गैरहजर किंवा स्थलांतरित कारणामुळे त्यांचे नाव नवीन यादीमध्ये नाही त्यांनी आता पात्र असेल फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी डिक्लेरेशनसुद्धा द्यावं लागेल, ते दिलं तर तपासणी करून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
1: सर, तुम्ही फार सोप्या शब्दात सांगितलं की नावं वगळणं म्हणजे मतदार म्हणून अधिकार नाकारणं असं नाहीये, तर अनेक जण आधीच कुठे ना कुठेतरी मतदार म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि त्यासोबतच ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यातल्या पात्र मतदारांना अजूनही नाव नोंदणीची संधी आहे आणि ते सुद्धा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलंय. सर, आता या सगळ्याबरोबरच नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार देखील आहेत, त्यांना आता नोंदणी करता येणार आहे का आणि त्यासाठीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
0: नवीन मतदार म्हणजे त्यांचं वय 18 आत्ता पूर्ण झालेले आहे, म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 18 वय पूर्ण होणार आहेत. ते सर्वांनी आता फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात 2024 त्यांच्यानंतर आजपर्यंत त्यांचं वय 18 पूर्ण झाले हे सर्व युवकांना अर्ज करून मतदार होण्याच्या संधी आहे. यासाठी आम्ही विशेष मोहीमसुद्धा राबवणार आहे. प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार, कॉलेज प्रशासनामार्फतसुद्धा फॉर्म भरून घेणार आहेत, आमच्या BLO आणि आमच्या अधिकारी तिथेपर्यंत पोहोचणार आहेत. थोडक्यात नवीन मतदार मागच्या 2-3 वर्षांमध्ये युवक 18 वय पूर्ण झालेलं आहे, त्यांच्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येतील. आपण सर्वांनी यांच्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून द्यावे.
1: सर, या नव्या नोंदणीसोबतच अनेक मतदारांच्या तपशिलातल्या दुरुस्त्याही असतील, नावात झालेले बदल असतील, अनेकांना आपले बदललेले पत्ते देखील अपडेट करायचे असतील, तर त्यांना हे तपशील कसे दुरुस्त करून घेता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याविषयी काय सांगाल?
0: मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले माहितीमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल फॉर्म 8 भरू शकतात. त्यांच्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल, वयामध्ये काही चुकीचं असेल, फोटो बदलायचा असेल, नवीन फोटो घेतला असेल तर, तसेच पत्ता बदललेला असेल तर, किंवा पत्ता बदलताना 1 मतदारसंघामधून 2 मतदारसंघामध्ये सुद्धा आले असेल तर, कुठल्याही बदलासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. ते 8 भरून देऊ शकतात, त्यांच्या चौकशी करून ते माहिती व्यवस्थित अपडेट करण्यात येईल.
1: सर, हे सगळं करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्षात कुठे जावं लागणार आहे का की त्यांच्यासाठी काही ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत?
0: फॉर्म नंबर 6, 8, 7 कुठलेही फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. आता नवीन मतदार आहे त्यांना ऑनलाईन करण्यासाठी फार इंटरेस्ट असते, डिजिटल लिटरेट असतात, त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीसुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ई साईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे, तसा ऑनलाईन करू शकतात. समजा ऑनलाईन करायला काही अडचण येत आहे किंवा कसा करायचं माहिती नसेल तर आपण 2-3 पर्याय बघत आहे. आपण BLO कडे आपल्या फॉर्म

0: भूषत्ता मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर ERO म्हणतो, ग्रामीण भागामध्ये ते प्रांत कार्यालय म्हणतो किंवा तहसील कार्यालय म्हणतो, तिथे आपण आपल्या फॉर्म देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही असा विचार करत आहे की या महिन्यामध्ये विशेष कॅम्प बूथमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. त्या दिवस आपण कुठेही न जाता फक्त आपण कुठे मतदान करत होते किंवा आता मतदान केंद्र नवीन झालं असेल किंवा सुधारित ठिकाणी बदल झाला असेल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या दिवस संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारीकडे आपण BLO देऊ शकतात. हे सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन करण्यासाठी 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये पहिला आहे की आपल्या वेबसाईटवर आपण फॉर्म नंबर 6 भरू शकतात. या व्यतिरिक्त ECI नेटचा ॲप आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सुविधा आहे, म्हणजे फॉर्म नंबर 6 पाहू शकतात, आपल्या EPIC डाउनलोड करू शकतात, बदलचं ॲप्लिकेशन करू शकतात, आपले नाव आत्ता सध्या कुठे आहे शोधू शकतात. हे फार उपयोगीचे आहेत. या ECI नेटचा ॲपसुद्धा डाउनलोड करून आपण अर्ज करू शकतात.
1: सर, म्हणजे एकूणच अजूनही या प्रक्रियेतले अनेक टप्पे शिल्लक आहेत असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. मग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यात कुणाची नावं असतील कुणाची नसतील आणि मग या यादीचा अर्थ काय असणार आहे?
0: सखोल पुनरीक्षणाचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म ग्रहणापत्र भरून घेतले, ते कोण उपस्थित होते त्यांचे प्रारूप मतदार यादीमध्ये आपण आणलेलं आहे. परंतु एक इंटरिम स्टेजेच आहे, पूर्ण झालेले नाही आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये काही चुकीचं असेल काही कारणामुळे, उदाहरण त्यावेळ गैरहजर होते म्हणून नाव त्यांचे नाव नाही आहे, स्थलांतरित नाव म्हणून नाही आहे, ते सर्व करण्यासाठी आपल्याला या एक महिन्यामध्ये September 30 अर्ज करू शकतात आणि ऑक्टोबर शेवटच्या तारीखपर्यंत आम्ही कुणाच्या नावाचं मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग झाले त्यांच्यामध्ये काही चुकीच्या माहिती आहे याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट घेणार आहोत. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 November आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम यादीमध्ये कुणाचे नाव आहे ते या सखोल पुनरीक्षणासाठी अंतिम असं म्हणण्यात जाईल. परंतु आपल्याला एकसुद्धा सांगायला उद्देश आहे की आपल्याकडे तात्काळ काही मोठा निवडणूक प्रक्रिया नसल्यामुळे अंतिम मतदार यादीच्या नंतरसुद्धा आपण ऑनगोईंग अपडेशनमध्ये अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी वर्ड न बघता प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नाव नसेल किंवा काही बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 6 किंवा 8 भरावे.
1: सर, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया किती व्यापक आहे हे तुमच्या उत्तरातून आपल्या श्रोत्यांनाही जाणवत आहे. स्वाभाविकपणे यासाठी तितकंच मोठं मनुष्यबळ लागलं असेल, त्यांची मेहनत देखील आहे, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: फार मोठा मनुष्यबळ या कामासाठी लागलेलं आहे. सुरुवातीला आपल्या 1,00,000 जास्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO मोठा काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक BLO आम्ही मदत करण्यासाठी आणखीन 2-3 लाख मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पुढे सुरू होणार आहेत नोटीस इश्यू करून त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. आमच्याकडे उपलब्ध असले 288 आपल्या मतदार नोंदणी अधिकारी वितरित 7,000 अडिशनल ERO नियमणूक केलेल्या आहेत या मोहिमासाठी, त्यांनीसुद्धा काम करणार आहे. या व्यतिरिक्त या वेळामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे, नागपूर आणि राज्यामध्ये असलेले सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग हे सर्वांचे लोकसुद्धा या वेळावर कामावर लागलेले आहेत. यांच्यामुळे मी असा म्हणू शकतो अंदाजित 5,00,000 मनुष्यबळ हे कामावर लागलेले आहेत. हे सर्व आपल्यासाठी कामावर लागले. आता एक टप्पा पार पडले, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावे, या सर्व मनुष्यबळाला मदत करावे. या मनुष्यबळाला सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी पहिला टप्पा व्यवस्थित पूर्ण केले, दुसरा टप्पासाठी सुद्धा तयारी आहे.
1: सर, एवढी मोठी यंत्रणा या प्रक्रियेसाठी मेहनत घेते आहे, अशा वेळी ती यशस्वी व्हावी म्हणून लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीनं आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करू इच्छिता?
0: या सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे प्रत्येक पात्र नागरिक मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे, कुठलेही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये येऊ नये, या उद्देशाने हे पुनरीक्षण आपण

0: होता। प्रत्येक पात्र नागरिक प्रारूप यादीमध्ये तपासावे, आपले नाव नसेल तर कृपया आपल्या फॉर्म भरून नाव समाविष्ट करून घ्यावे। मतदार यादीमध्ये बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे, वय असो, आपले नाव असो, आपले फोटो असो, आपले मोबाईल नंबर असो, हे सर्व व्यवस्थित असणे अपेक्षित आहे। त्यांच्यामध्ये बदल असेल तर आपण फॉर्म 8 भरून अपडेट करून घ्यावे। विशेष विनंती आहे, नवीन 18 झालेले युव मतदारांना विनंती आहेत, आपण सर्व आपल्या कॉलेजमार्फत किंवा आमच्या BLO मार्फत अर्ज करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे। आपण सर्व पात्र मतदार यादीमध्ये येणेच आमचं मोठा प्रयत्न आहे। आपण प्रत्येकाने आपले अधिकार आणि कर्तव्य बजावण्यासाठी यादीमध्ये आपले नाव समावून घ्यावे।
1: सर, इतक्या मोठ्या या व्यापक प्रक्रियेबद्दल आपल्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार।
0: धन्यवाद।
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार।

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
1: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
0: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
1: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: नमस्कार शेतकरी बंधु भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोकृपामृत, जैवसंवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैवसंवर्धन, संस्कृती आणि उपयोग। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: धन्यवाद मॅडम।
3: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा।
4: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे। ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो।
3: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
4: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं। त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय। सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये। आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो।
3: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
4: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं। आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो।
3: आणि हे तयार कोणी केलं?
4: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली। आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो।
3: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
4: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे। हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे। त्याचं एक जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे। एका शेतकऱ्याने 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे। एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे। त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गायीचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो। आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। त्याच्या सुरुवातीला

0: काय करायचंय, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचं आहे, मदर कल्चर. 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचा आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त हे झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोंदपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्यांनी ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी हा गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं. आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबादमधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईटवरती त्यांचा आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालये आहेत त्यांच्यामार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतं. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं. तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पद आता कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप्प बस नाही. किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-2 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असे मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच एक लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं, तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गूळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: अच्छा, शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चरपासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्यांनी ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो,

0: किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काय शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गृहकुपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवाप्यावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो भाताचं पडलिंग करतो त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हे पुढे गेलं आपण, समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीची वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: त्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा ह्याचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकुपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गृहकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्या

0: गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रो कोपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या फॅक्टरी आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टरी आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल हे याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलता सांगितले, तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ॲडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकृपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खतं वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीनं आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचे गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारण्याबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकृपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग गाझियाबाद येथे आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे, ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं लहान मुलांना.

0: आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. ह्या बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहे. या जीवामृत मध्ये काय होतं देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ढवळतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा निमास्त्र या शब्दातच आहे की नीम कडुलिंब, कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे, कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत पण पीक तर वाढवायचं आहे पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो निमास्त्र तयार कसं करायचं तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून त्या सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय आहे जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्ताचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्ताचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा आत्ताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे 2 मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण गोकृपामृत, जैवसंवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022-4515-4434 आणि 4515-4435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: रात्रीचे 8:00 आता महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर आपण ऐकणार आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मोबाईल ॲपवर प्रसारित केले जातील.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

0: मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: क्रिटिकल मिनरल्स में हमने प्रोसेसिंग और रिसाइकलिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है. सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है. इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे. बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है. हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है. हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे.
0: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध आहोत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी. जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे. हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडार यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. या दृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट PG 2026 फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात

बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. चित्रकूट जिल्ह्यात एक मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले. अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. बिहारमध्ये गंगा नदी पूर पातळीच्या जवळ पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. FDA अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजातलं गीत. गीतकार ज्योती बलिगा, संगीतकार यशवंत देव.